कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडसं, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे मंगला नाथ यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे यांचा.

श्रोते हो, संत जनाबाईंची भक्ती रचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज शनिवार, भाद्रपद कृष्ण सप्तमी आणि त्यानंतर अष्टमी, अर्थात 3 ऑक्टोबर 2026। आजचं नक्षत्र आहे आर्द्रा नक्षत्र। आज कालाष्टमी आहे। आज अष्टमी महालय आहे। आज मध्याष्टमी श्राद्धाचा दिवस आहे। आज शुक्र वक्री होत आहे। तुळजापूर इथल्या श्री भवानी देवीचा निद्राकाल आज प्रारंभ होत आहे।

फलटण इथल्या श्री गोविंद उपळेकर महाराजांची आज पुण्यतिथी आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. सत्ता हे ब्रह्माचं स्वरूप आहे. जो पदार्थ भासतो तोच सत ठरतो. पदार्थाची भासमानता म्हणजेच चैतन्य किंवा चिद्रूपता होय. प्रत्येक जीवाला जग प्रिय आणि इष्ट वाटतं. प्रिय किंवा इष्ट म्हणजेच आनंद होय. जगाला आनंद रूपता आहे. सत चित आणि आनंद हे ब्रह्माचं स्वरूप विश्वात अनुस्यूत आहे असा मानवी अनुभवाचा अर्थ होतो. जगाचं वैशिष्ट्य म्हणजे नाम आणि रूप आहे. नाम आणि रूप ही मिथ्या, बाकी जे अवशिष्ट तेच ब्रह्म आहे. नाम रूप आणि कर्म म्हणजेच विश्व आहे. हे विश्व अविद्येचं कार्य आहे. अविद्या, काम आणि कर्म असा क्रम आहे. अविद्या म्हणजेच मिथ्या ज्ञान आणि त्याचा संस्कार. मिथ्या ज्ञानाने काम उत्पन्न होतो. उदाहरणार्थ इंद्रिय, प्राण आणि सूक्ष्म पंचमहाभूत यांच्यासह अंतःकरण हा सूक्ष्म देह मीच आहे किंवा स्थूल देह हाच मी आहे असा देहात्म प्रत्यय हे मिथ्या ज्ञान आहे. देहात्म प्रत्ययामुळे देहाच्या सुखाच्या आणि दुःख निवारणाच्या साधनांची कामना उत्पन्न होते आणि कामनेमुळेच कर्म घडतं. कर्माने पापपुण्य उत्पन्न होतात. पापपुण्यरूप कर्मसंस्कारांसह अविद्या संसाराला कारण होतं. नुसत्या अविद्येने संसार म्हणजे जन्ममरण परंपरा उत्पन्न होत नाही. अविद्या आणि पापपुण्यरूप अदृष्ट कर्म यांच्या समुच्चयाने विश्वाची घडामोड

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे निर्मला गोगटे यांचा.

श्रोते हो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची रचना. संगीत आहे पु. ल. देशपांडे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे पु. ल. देशपांडे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 3 ऑक्टोबर. मीपणा ठेवून देवाकडे पाहणाऱ्याला त्याची प्राप्ती होत नाही. देवाला आपण जाणू म्हणून तो जाणला जाईल का? मला ब्रह्म कळलं म्हणून शब्दाने सांगितलं तर ब्रह्म कळलं असं होत नाही. जो ब्रह्म कळलं असं म्हणतो त्याला खरं म्हणजे काहीच कळलं नाही असं होतं. ते कळून घेऊ म्हणून कळत नाही, ते न कळतच कळतं. आणि मग मला कळलं ही भावनाच तिथे राहत नाही. मी ब्रह्माला ओळखीन असं म्हणून जो देवाजवळ गेला त्याला काहीच प्राप्त होणार नाही. मीपणाने जो देवाला पाहू जातो त्याला देवाची प्राप्ती होत नाही. आपला अहंकारच देवाच्या प्राप्तीच्या आड येतो आणि तो बरोबर घेऊनच जर आपण देवाला शोधू लागलो तर तो कसा सापडेल? आपल्या आणि देवाच्या मध्ये आपल्या अहंकाराचा पातळ पडदा असतो आणि तो असल्यामुळे आपल्याला देव दिसत नाही. तो दूर करा म्हणजे देव दिसू लागेल. व्यापार चांगला चालला नाही म्हणजे मग विचारायला येता की तुम्ही व्यापार करायला सांगितला पण चांगला चालत नाही, पण त्याचबरोबर नामस्मरण करायला सांगितलं होतं आणि ते करीत नाही हे मात्र सांगायचं नाही. नामस्मरण केल्याने व्यापारात बिघाड येईल का? तुम्ही म्हणाल की आमच्या संसारात तुम्ही बिघाड करायला सांगता, परंतु मी बिघाड करायला सांगत नसून माझ्या सांगण्यावरून तुम्ही नामस्मरण केलं तर उलट तो चांगलाच होईल. काळजी न करता संसार करा. रामाला जे करायचं ते तुम्ही काही केलं तरी करायला तो चुकत नाही, मग काळजी करून तरी काय होणार आहे? जे भोगायचं ते कष्टाने भोगण्यापेक्षा आनंदाने भोगलेलं काय वाईट? जे जे आघात होतील ते त्याचे म्हणून त्याच्याकडे पाठवावेत. आपल्याला त्यांच्याशी कर्तव्य नाही असं समजत जावं. आपल्याला नवस करायचा असेल तर असा करावा की मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद दे, म्हणजे मला समाधान राहील. दुसरं काही मागण्याची इच्छाच होऊ देऊ नको असं मागावं, म्हणजे आपल्याला त्याचं होऊन राहता येईल. मनुष्याची शांती बिघडायला जगामध्ये दोनच कारणं आहेत. एक म्हणजे आपल्याला हवं ते न येणं आणि दुसरं म्हणजे आपल्याला नको ते येणं. या दोन्हीपैकी आपल्या हातामध्ये एकही नाही, मग आपण दुःख का करावं? भगवंताच्या नामाची एकदा गोडी लागली ना की सर्व काही साधतं. नाम अभिमानाचा नाश करतं. नामाने हवे नकोपणाची बुद्धी होत नाही. साधूसंतांनी आवर्जून सांगितलेलं हेच नाम तुम्ही सतत घेऊन समाधानाचा शाश्वत ठेवा मिळवा. भगवंताजवळ असं काही मागा की पुन्हा दुसरं काही हवेसेच वाटणार नाही. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूयात अण्णा जोशी यांची गीतरचना. संगीत आहे नीळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर सुधीर फडके.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, ऐकूया स्नेहल भाटकर यांच्या संगीत रचनेतली गदी माडगुळकर यांची पदरचना. स्वर आहे पंडित राम मराठे आणि मीना जोशी यांचा.

आता ऐकूया संत माणिक प्रभू यांची भक्तिरचना. संगीत अनिल अरुण आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया समर्थ रामदास स्वामींची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। मुंबईचा लक्ष्मण कोळी या नावाचा स्वामींचा परमभक्त होता। त्याचा गलबताचा व्यापार होता। सगळं आयुष्य तो समुद्रातच घालवायचा। वेळ मिळेल तेव्हा तो अक्कलकोटला जायचा आणि स्वामींचं दर्शन घेऊन त्यांची मनपूर्वक सेवा करायचा। श्री स्वामी समर्थ परब्रह्माचे मूर्त रूप आहेत हे कोळ्याला अनुभवाने ठाऊक झालं होतं। कधी कधी जहाज भर समुद्रात असताना प्रचंड वादळ येत, जहाज गरागरा फिरायला लागायचं। अशा वेळी लक्ष्मण कोळी स्वामींचं स्मरण करायचा, त्यांना प्राणपणाने हाक मारायचा। त्याचा अनुभव असा असायचा की वादळ थांबायचं आणि स्वामी त्याची सुटका करायचे। कधी कधी स्वामींच्या स्मरणात दंग होऊन लक्ष्मण कोळी समुद्रातून प्रवास करत असताना स्वामी जहाजावर बसलेले तो पाहायचा। त्याला अशा क्षणी परमानंद व्हायचा। स्वामी आपल्या अवतीभवती आहेत हा दिलासा त्या कोळ्याला होता। एकदा काय झालं तर भर समुद्रात एका भोवऱ्यात जहाज सापडलं आणि ते खोल खोल बुडायला लागलं। लक्ष्मण कोळी आता मात्र घाबरला। जहाजावरचे इतर खलाशी देखील खूप घाबरले। तेव्हा लक्ष्मण कोळ्याने जीवाच्या आकांताने स्वामींना हाक मारली, अक्कलकोटी निवासिनी आई धाव, तुझं हे लेकरू मरणाच्या दरवाजापर्यंत येऊन पोहोचलं आहे, हे जहाज पूर्ण बुडालं आहे। कोळ्याचे ते आर्त स्वर स्वामींच्या कानावर आले तेव्हा स्वामी चोळाप्पाच्या घरी पलंगावर बसले होते। स्वामींनी आपला आजानुबाहू खाली केला, जोर देऊन काहीतरी उचलल्यासारखं केलं। तोंडाने, लक्ष्मणा काळजी करू नकोस, भोवरा खूप खोल आहे, तुझ्या नाकातोंडात पाणी गेलेलं आहे, असं काहीतरी बोलू लागले। सेवेकऱ्यांना तर काहीच कळेना। इतक्यात स्वामींनी आपला हात वर घेताना म्हटलं, लक्ष्मणा सुटलास बाबा। या क्षणी स्वामींचे हात भिजलेले आहेत आणि पाणी निथळत आहे हे सेवेकऱ्यांच्या लक्षात आलं। हा काय चमत्कार आहे हे चोळाप्पाला सुद्धा कळलं नाही। चोळाप्पाने पाणी चाखून पाहिलं तर ते खारट लागलं। चोळाप्पाने न राहून स्वामींना विचारलं, स्वामी हे खारट पाणी कुठून तुमच्या हाताला लागलं? स्वामी चोळाप्पाला म्हणाले, अरे लक्ष्मणाचा जहाज भोवऱ्यात सापडलं होतं, ते उचललं आणि किनाऱ्यापाशी आणून ठेवलं। खरं तर कुणालाच स्वामींच्या बोलण्याचा उलगडा होत नव्हता, परंतु जीव वाचलेला लक्ष्मण कोळी 2 दिवसात स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला आला तेव्हा स्वामींच्या चमत्काराचा उलगडा सर्वांना झाला। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला एक सत्य सांगतो की नाम घेताना तुम्हाला स्वामींचं अस्तित्व खरं तर जाणवलं पाहिजे, तरच नाम रंगलं आहे ह्याची खूण पटेल। स्वामी अस्तित्व जर जाणवलं नाही तर मन देहातच रममाण आहे हे तुम्ही ध्यानात घेऊन देहविचार प्रथम निपटून टाकायला हवा, नाहीतर त्या नामस्मरणाला काहीही अर्थ राहणार नाही। नामातच स्वतःला विसरणं हे खरं नामस्मरण होय।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे दत्तप्रसाद रानडे यांचा.

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:15 वाजता ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:15 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

श्रोते हो सादर करत आहोत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक आहेत आशीष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

ओम श्री विष्णवे नमः। श्री गरुड पुराणात यानंतर नीतिसार कथनाचा पुढचा भाग आहे। श्री सूत म्हणतात, जो मनुष्य निश्चित सत्य अशा वस्तू आणि विषयांचा त्याग करून असत्य गोष्टींचं सेवन करतो तेव्हा सत्य गोष्टींचा नाश तर झालेलाच असतो आणि असत्य गोष्टींचा आपणहूनच नाश होतो। बोलता न येणाऱ्या माणसाची विद्या अशीच निष्फळ ठरते। ज्याप्रमाणे भित्र्या माणसाच्या हातात दिलेलं शस्त्र निरुपयोगी ठरतं त्याप्रमाणे हे होतं। म्हणूनच म्हटलं जातं की सुंदर पत्नी पाहण्यासाठी नेत्र, उत्तम सुग्रास भोजन करण्यासाठी पचनशक्ती, रमणीबरोबर रतिक्रिया करण्याची शक्ती आणि दान करण्यासाठी उदार मन, या गोष्टी अशा तशा मिळत नाहीत। त्यासाठी पुष्कळ कठीण तपश्चर्या करावी लागते। ज्या धनामुळे वाईट कृत्य केली जातात त्या धनाचा काय उपयोग? परंतु काहींची शक्ती अशी असते की जे सर्पाच्या मस्तकावरील मण्याचं ग्रहण करू शकतात, बालकाच्या मुखातून निघालेल्या सुभाषितांचं कौतुक करतात, तसंच अपवित्र स्थानातून सुद्धा सोनं उचलतात आणि वाईट कुळातील स्त्रीरूपी रत्नाचा स्वीकार करू शकतात। मनुष्याने इतरांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मान द्यावा, कारण मस्तकावर शोभा देणारा दागिना कधी पायात घालून शोभा देत नाही। कानात आभूषण ठरणारा मोती पायात बांधला तर त्याला शोभा नाही असं नाही, परंतु तो पायात बांधणाराच निंदेला पात्र ठरतो। पाणी, पाषाण, वस्त्र, अग्नी, पुरुष, नारी, प्रत्येक वस्तूत अंतर असतं। जसं अप्रबुद्ध पुरुषाने अग्नीचं मुख खाली केलं तरी त्याच्या ज्वाला परत वरच येतात। चांगल्या जातीचा घोडा कधी चापकाचे फटके सहन करीत नाही। सिंह आपल्या समतुल्य हत्तीची गर्जना देखील सहन करू शकत नाही। स्वाभिमानी माणूस जवळ संपत्ती नसली तरी दुष्ट माणसांची सेवा करण्याची, अगर त्यांच्याजवळ मदत मागण्याची इच्छा सुद्धा करीत नाही। अत्यंत भुकेने व्याकुळ झालेला पीडित सिंह सुद्धा कधी गवत खाऊन राहत नाही। तो हत्तीचं उष्ण रक्त पिऊनच आपली क्षुधा शांत करतो। तात्पर्य, माणसाने आपला स्वाभिमान कधीही सोडू नये। आपल्या शत्रूवर उपकार करून त्याला माणसाने वश करून घ्यावं आणि नंतर त्याच शत्रूच्या मदतीने इतर शत्रूंचा नाश करावा। ज्याप्रमाणे पायात गेलेला काटा त्याच प्रकारच्या दुसऱ्या काट्याने काढावा लागतो त्याप्रमाणे वागणं आवश्यक आहे। दुसऱ्याचं वाईट कधीही चिंतू नये, अगर त्याबद्दल कधी विचार करू नये, कारण ज्याप्रमाणे नदीच्या तटावर उभे असणारे वृक्ष स्वतःच एक दिवस नदीत उन्मळून पडतात त्याप्रमाणे वाईट लोकांचा आपणहून नाश होतो। धन, विद्या, आहार आणि व्यवहार यामध्ये मनुष्याने आपल्या फाजील लज्जेचा त्याग करावा। ज्या ठिकाणी हिताची भावना, दाक्षिण्य, दानशीलता आदी गुण नसतील त्या ठिकाणी वास्तव्य करू नये। मनुष्य सर्वज्ञ कधीच होऊ शकत नाही आणि अत्यंत मूर्ख असा देखील जगात कोणी नसतो। फक्त जो आपल्या ज्ञानाप्रमाणे जितकं जाणतो त्यामुळे तो त्या प्रमाणात विद्वान होत असतो। आता यानंतर गरुड पुराणामध्ये राजा आणि राजसेवक यांची लक्षणं आली आहेत। श्री सूत म्हणतात, मी आता तुम्हाला राजा आणि प्रजेच्या लक्षणासंबंधी थोडं सांगतो। प्रत्येक राजाला नेहमी सर्वांची निवड करायला पाहिजे। सत्य आणि धर्माने राज्य करणारा राजा नेहमी राज्याचं पालन करीत असतो। शत्रूवर विजय मिळवून आपल्या भूमीचं धर्मपूर्वक पालन करतो आणि प्रयत्नपूर्वक पालन करणं त्याला अनुचितच आहे। धर्माने पालन करणाऱ्याचंच भूमी आणि राज्य असतं आणि अशा राजाला कीर्ती, आयुष्य, यश आणि बल हे साथ देतात। धर्माने राज्याचं पालन करणाऱ्या राजाने भगवान विष्णूंची अर्चना करावी आणि गाय तसंच ब्राह्मण यांच्या हितकार्यात मग्न राहावं। आपल्या इंद्रियांवर विजय

या जगात संपत्तीलाच लोक मानतात आणि तिचा संचय करून ठेवतात. परंतु त्या अज्ञानी लोकांना कळत नाही की राजाच पुत्राप्रमाणे प्रजेचं पालन करीत असतो, त्यासाठी धनसंचय करू नये. ज्या राजाला शास्त्रीय ज्ञान नसतं तो राजा अपूर्ण ज्ञानाचाच असतो आणि शस्त्रही नसतो, तो आंधळ्याप्रमाणे काहीही बघू शकत नाही. या राजाचे पुत्र मंत्रीगण पुरोहित इत्यादी निद्रिस्त अथवा आळशी असतात, प्रजेकडे त्यांचं लक्ष नसतं. अशा राजाचं राज्य फार काळपर्यंत टिकू शकत नाही आणि ज्या राजाने या सर्व सेवकांना काबूत ठेवला असेल तो राजा खरं तर पूर्ण भूमंडळाचाच अधिकारी होतो. राजाने संकटकाळी त्रस्त होऊ नये, मन स्थिर ठेवावं. त्याने नेहमी सुखदुःखात समबुद्धी ठेवावी आणि आत्मा देखील प्रसन्न ठेवावा. धैर्यवान माणसाने कष्टांनी कधीच उदासीन न होता, ज्याप्रमाणे चंद्र राहूच्या कक्षेत प्रवेश करून सुद्धा परत पूर्वीसारखा तेजस्वीच राहतो, त्याप्रमाणे वागावं. राजाने धन, वेद आणि अर्थशास्त्र यांचं रक्षण करावं. जो राजा काहीही कारण नसताना मंत्रीगणावर कोपिष्ट होतो तो शीघ्र संतापी सूर्याकडून राग ओढवून घेतो. जो राजा अहंकाराने मदमस्त होऊन विलासात दंग होतो तो राजा शत्रूकडून लवकरच पराभूत होतो. म्हणून राजाने अतिरिक्त सुख भोग इत्यादींचा त्याग करावा. उद्योग, साहस, धैर्य, बुद्धी, पराक्रम इत्यादी गुणांनी राजाने नेहमी उत्साहित राहावं. यानंतर गरुड पुराणामध्ये राजा आणि मंत्रीगण यांची लक्षणं आली आहेत. श्री सूत पुढे म्हणतात, मंत्रीगण देखील विविध प्रकारचे असतात. त्यांचे उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ असे प्रकार पडतात. या मंत्र्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे राजाने कर्तव्य नियोजित करावं. या मंत्रीगणांचं परीक्षण कसं करावं याचीही माहिती गरुड पुराणात आहे. ज्याप्रमाणे सोन्याची परीक्षा घर्षण, छेदन, तापन आणि ताडण या चार प्रकारांनी होते, त्याप्रमाणे मंत्र्यांची परीक्षा देखील व्रत, शील, कुल आणि कर्म अशा चार प्रकारांनी केली जाते. जो मंत्री कुल आणि शील या दोघांनी युक्त तसंच सत्य आणि धर्माचं पालन करणारा असतो त्याला कोषाध्यक्ष करावं. रत्नांची मोल जाणणारा बली आणि अबलांची परीक्षा करणारा त्याला सेनाध्यक्ष करावं. गोड बोलणारा, बुद्धिमान, सर्व शास्त्रांचा ज्ञाता अशा साधुपुरुषाला लेखनिक पद द्यावं. शूर आणि दिलेलं काम जसंच्या तसं करणाऱ्याला दूत बनवावं. तर वेद आणि वेदांग जाणणारा आणि होम हवन करणाऱ्याला पुरोहित म्हणून नियुक्त करावं. यापैकी कोणी आळशीपणा करील तर त्याला कामापासून दूर करावं. जो मंत्री विद्वान असून सुद्धा ज्याचे विचार कपटी असतात त्याचा त्वरित त्याग करावा. जसं मस्तकावर मोती धारण करणारा सर्पसुद्धा विषारी असतो, सर्पाचं विष जसं उग्र असतं तसंच दुर्जनांच्या तोंडी असलेलं वचन हे सुद्धा विदारकच असतं. सदा उत्साही आणि समाधानी असणारे आणि सुख तसंच दुःखात समान भावना ठेवणारे असे धैर्यशील मंत्री हे सुद्धा दुर्लभच असतात. राजाने प्रथम शस्त्र आणि धनधान्य यांचा संग्रह करावा आणि मगच शत्रूचा निपात करावा. युद्ध जर दीर्घकाळ चालला असेल तर राजाने 6 किंवा 12 महिन्यांनंतर तह करावा आणि जेव्हा असं वाटेल की आपण आता पूर्णपणे सैन्याने सुसज्जित आहोत आणि युद्ध जिंकण्यासाठी समर्थ झालो आहोत तेव्हाच शत्रूवर चाल करून जावं. जो राजा मूर्ख लोकांना अविचाराने विविध पदांवर नियुक्त करतो त्याच्या यश आणि अर्थ यांचं नुकसान तर होतंच, शिवाय नरकात जावं लागून त्याचं पूर्ण पतन होतं. तात्पर्य, राजाने नेहमी धार्मिक, बुद्धिमान अशाच लोकांना नियुक्त करावं की जे राज्याचं हितच साधतील आणि अशा आपल्या मंत्र्यांकडून प्रजेचं, ब्राह्मणांचं आणि गोमातेचं रक्षण होते आहे की नाही हे राजाने पाहावं. यानंतर नीतीशास्त्राचं सविस्तर वर्णन गरुड पुराणात आलेलं आहे. श्री सूत म्हणतात, पंडित पुरुषांमध्ये

चांगलं वाईट जाणण्याची विवेकबुद्धी नेहमीच असते. म्हणून राजाने अशा गुणी लोकांनाच नियोजित करावं. त्याने नेहमी सज्जन लोकांची संगती धरावी, त्यांच्याबरोबर चर्चा आणि मैत्री करावी. दुर्जन लोकांमध्ये दोषच अधिक असतात आणि अशा लोकांच्या संगतीचा परिणाम अखेर वाईटच होतो. राजाने अशीच संपत्ती मिळवावी की जिला कोणाकडून नावं ठेवली जाऊ नयेत, अर्थात अन्यायाने धनसंचय करू नये आणि मिळवलेल्या संपत्तीचा उपयोग हा चांगल्या गोष्टीसाठीच करावा. ज्या पुरुषामध्ये स्वभावतःच कोप आहे तो वनात जाऊन राहिला तरी देखील ते दोष त्याच्यात निर्माण होतातच. परंतु घरात राहून इंद्रियांवर ताबा ठेवणं ही एक मोठी उग्र तपश्चर्या आहे. सत्यामुळे धर्माचं रक्षण होतं आणि योगामुळे विद्या सुरक्षित होते. ज्याप्रमाणे भांडं घासल्याने भांड्याचं आणि शिलामुळे कुळाचं रक्षण केलं जातं, दुसऱ्याजवळ धनाची याचना करणं आणि अपमानित जीवन जगणं यापेक्षा विंध्य जंगलात जाऊन राहावं, सर्पाच्या वारुळापाशी वास्तव्य करणं किंवा जलामध्ये प्रवेश करणं हे अधिक श्रेयस्कर होय. विधिलेख हा नेहमीच बलवान असतो, त्यामुळे कित्येक पंडित पुरुषांना सुद्धा विधिलिखितापुढे नमावं लागतं. दैवापुढे कोणाचंच काहीही चालू शकत नाही हा नियमच आहे. म्हणूनच अशा प्रबल कर्माला आम्ही पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. शुद्ध बुद्धीला जीवनात नेहमीच महत्त्व असतं. माणसाने जसं कार्य केलेलं असतं तसंच त्याला फळ भोगावं लागतं. पूर्वजन्मींची कृत्य ललाटावर लिखित असतात आणि त्यांचे फळ भोगल्यापासून माणसाला गत्यंतर नसते. जे होणारच असतं ते कोणत्या ना कोणत्या वेळी या अवस्थेतच घडत असतं. मग ते टाळण्यासाठी आपण अंतरिक्षात गेलो, अगर पाताळात गेलो तरी ते भोगावंच लागेल. पूर्वजन्मी ज्याचा अभ्यास केला आहे, जे दान केलं आहे किंवा जे कोणतं सत्कृत्य दुष्कृत्य केलं असेल ते सर्व समोर येऊन उभं राहतं. दुसऱ्याला दिलेली विद्या कधीही संपत नाही, उलट ज्ञान दिल्याने ती अधिक वाढते. विद्येचं क्षेत्र विहिरीतल्या पाण्याप्रमाणे नियंत्रित नसतं. सर्व प्रकारच्या शुद्धतेमध्ये अन्नाची शुद्धता याला विशेष स्थान आहे. अन्न सेवन करणाऱ्याने जर ते अयोग्य अशुभ सेवन केलं तर त्याची शुद्धता पाणी किंवा मातीने कधीच होत नाही. सत्याचं पालन करण्याने शुद्धता होते. मन शुद्ध केल्याने, इंद्रियांवर नियंत्रण ठेवल्याने शुद्धता होते. जो माणूस सत्य आणि धर्माचं पालन करतो त्याला स्वर्गप्राप्ती सहज होते आणि ज्याच्या बोलण्यात नेहमी सत्यता असते त्याला अश्वमेध यज्ञ करून मिळणाऱ्या पुण्यापेक्षा अधिक पुण्य मिळतं. जो माणूस आदर प्राप्त होऊन सुद्धा प्रसन्नता किंवा संतोष दाखवत नाही किंवा अपमान झाल्यावर सुद्धा कोप प्रकट करीत नाही अशी माणसं साधू पुरुषच असतात. कोणत्याही गोष्टीने अलक्ष्य वस्तूंची प्राप्ती होत नसते, म्हणून माणसाने त्याच्या अभावाबद्दल दुःख मानूच नये. उलट असं मानावं की ज्याची मी कधी अपेक्षा केली नव्हती आणि तरी देखील जे मला प्राप्त झालं होतं माझ्यासाठी ईश्वराने धाडलं होतं ते परत माझ्यापासून दूर झालेलं आहे. जिथून आलं होतं तिथेच परत गेलं असं मानल्याने दुःख करण्याची वेळ येत नाही. जसं एकाच वृक्षावर रात्रीच्या वेळी अनेक प्रकारचे पक्षी येऊन निवास करतात आणि पहाट होताच विभिन्न दिशांना उडून जातात, त्याप्रमाणे निस्संगता हवी. त्यासाठी कशाचं दुःख करू नये. एका ध्येयासाठी सारे लोक प्रयाण करीत असतात. त्या मार्गावर कोणी घाई करून पुढे जातो कोणी मागे राहतो त्यासाठी दुःखाचं काहीच कारण नसतं. जगात हा शिवाशिवीचा खेळ नित्य चालू असतो. ज्याचं मरण आलेलं नसतं तो कोणत्याही कारणाने मरत नाही आणि ज्याची वेळच भरलेली असते तो साध्या तृणाच्या अग्रभागाने सुद्धा मरतो. कोणत्याही उपायांनी जगत नाही. मृत्यूची वेळ निश्चित असते. इतर कारणं केवळ निमित्त असतात. जे प्राप्त होणार असतं त्याला माणूस प्राप्त करतोच. जिथे जाणं निश्चित असतं तिथे माणूस जाऊन पोहोचतोच. सुखदुःखाचं देखील असंच असतं. भाग्यानुकूल माणूस सर्व काही प्राप्त करीत असतो, त्यासाठी प्रलाप करण्याची आवश्यकता नसते. दैवाने आधीच निश्चित झालेलं फळ
वेळ आल्यावर आपणहूनच प्राप्त होत असतं. ज्याप्रमाणे वृक्षावर देखील एका निश्चित समयी फूल आणि फळ यांची उत्पत्ती होते, ज्या ठिकाणी मारणारा आहे तिथे मृत्यू आहेच आणि जिथे संपत्ती आहे तिथे लक्ष्मीचा वास असतोच, पूर्वजन्मात केलेलं कार्य माणसाजवळ असतंच. ज्याप्रमाणे हजारो गायींमध्ये सुद्धा बछडा आपल्या आईला जाऊन चिकटतो, त्याप्रमाणे केलेलं कार्य त्या माणसाच्या जवळ जाऊन पोहोचतंच. हे विप्रा, पुष्कळ विचार केल्यानंतर मी असं पाहिलं आहे की जो पुरुष सतत राग द्वेष करीत राहतो त्याला सुखाची प्राप्ती कधीच होत नाही, आणि सुखाचा निवास खरं तर तिथेच असतो जिथे निवृत्ती असते. जिथे स्नेहाची आपलेपणाची भावना असते तिथे भय नसतं, कारण दुःखाचा आधार नेहमी स्नेहच असतो. यासाठी स्नेहाचा त्याग केला आणि निवृत्ती मार्ग स्वीकारला तर महान सुख मिळतं. या जगात सुख आणि दुःख एकसारखी परावर्तित होत असतात. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख अशी चक्राप्रमाणे त्यांची गती चालू राहते. तात्पर्य, माणसाने सुखाने हुरळून जाऊ नये आणि दुःखाने निराश आणि नाराजही होऊ नये. यानंतर गरुड पुराणामध्ये नीतीशास्त्राचं कथन अजून सविस्तर आलं आहे. श्री सूत म्हणतात, या जगात कोणी कोणाचा मित्र नाही अथवा शत्रूही नाही. कारण परत्वे माणसं माणसांची मित्र आणि शत्रू बनतात. ज्याने केवळ एकदाच परमभावभक्तीने हरिनामाचं स्मरण केलं आहे त्याने मोक्षप्राप्तीची आपली वाट सहज सुलभ केलेली असते. जर एकदा निर्माण झालेली प्रीती कायम ठेवायची असेल तर माणसाने तीन गोष्टी वर्ज्य केल्या पाहिजेत. पहिली द्यूत क्रीडा, दुसरी संपत्तीची देवाणघेवाण आणि तिसरी परस्त्रीशी संभाषण. या त्या तीन गोष्टी. अग्नी, जल, स्त्री समुदाय, सर्प आणि राजकुल या गोष्टी नेहमी दुसऱ्यांच्या सेवेसाठी असतात, परंतु याच गोष्टी प्राणांचं हरण करणाऱ्या देखील असतात. माणसाने कधीही आपले दोष दुसऱ्याला देऊ नयेत किंवा दुसऱ्याचे दोष आपण ग्रहण करू नयेत. दुसऱ्यांच्या विकारांना नेहमी कासवाच्या अंड्याप्रमाणे दुरून पाहावं. त्याच माणसाला पंडित म्हणलं जातं जो आपल्या मधुर वाणीने बायकांचं सुद्धा मनोरंजन करतो, विनयपूर्ण भाषणाने प्रगल्भ पुरुषांना प्रसन्न करतो, आणि जो संपत्तीने पत्नीचं, तपश्चर्येने देवांचं आणि चांगल्या विविध प्रकारच्या ज्ञानाने सर्व लोकांचं समाधान करतो, असा पुरुषच पंडित समजला जातो. जो मित्राला छळून वाईट आचरण करून दुसऱ्यांना त्रास देऊन आणि लुटून समृद्ध होणारा असतो आणि तसाच चैनीत राहून विद्या मिळवणारा असतो आणि कठोर वागून पत्नी मिळवण्याची इच्छा करतो, तो कधीही पंडित मानला जात नाही. झाडावरील फळांची प्राप्ती करण्याची इच्छा झाल्यावर जो माणूस झाडच तोडून फळ प्राप्त करून घेतो तो मूर्खच म्हणावा लागेल. हे विप्रा, कोणी म्हणेल की साधन संपत्तीने श्रीमंत असलेला माणूस तपस्वी असतो, तशीच मद्यपान करणारी स्त्री देखील साध्वी असते, तर असं म्हणण्यावर मी श्रद्धायुक्त विश्वास ठेवूच शकत नाही. जी व्यक्ती विश्वासाला पात्र नाही तिच्यावर कधीही विश्वास ठेवू नये. अगदी विश्वासू मित्रावर सुद्धा पूर्ण भरवसा ठेवू नये, कारण काही कारणाने मित्रच रागावला तर आपली गुपितसुद्धा फोडायला तो मागे पुढे पाहत नाही. सर्व प्राणीमात्रांवर विश्वास ठेवणं आणि सर्वांमध्ये सात्विक भाव आहे असं मानणं, आपलंच गुपित आपल्याद्वारा गुप्त ठेवण्यात यश मिळवणं ही एखाद्या साधू पुरुषाचीच लक्षणं आहेत. अधिक पाणी प्यायल्याने, कठीण वस्तू खाल्ल्याने, शरीरातील वाईट पदार्थ बाहेर न टाकल्याने आणि दिवसा झोप घेऊन रात्री जागरण केल्याने सर्व रोगांचा प्रवेश मनुष्य शरीरात होऊ लागतो. ताजं लोणी, डाळ, खिरीचं जेवण, गरम पाणी, वृक्षाची शीतल छाया या गोष्टी माणसाला लगेच जीवदान देणाऱ्या आहेत. त्यांचं मनुष्याने सेवन करावं. फाटकं वस्त्र, मळकं वस्त्र धारण करणारा, शरीरावर घाण राखणारा, भरमसाठ भोजन करणारा, निष्ठुर वाक्य बोलणारा आणि सूर्याच्या उदय अस्ताच्या वेळी झोपेत असणाऱ्या व्यक्तीला संपत्ती, धन आणि वैभव सोडून जातं.
हत्ती, घोडा, रथ आणि गाय यांच्या पायांनी उडालेली धूळ शुभ असते, तर गाढव, उंट, बकरी यांच्यापासून उधळणारी धूळ ही अशुभ मानली जाते। शत्रूबरोबर तह करून त्याच्यावर आश्वासून राहून जो माणूस निश्चिंत राहतो तो वृक्षाच्या फांदीवर झोपल्याप्रमाणे संकटातच पडतो। म्हणूनच मनुष्याने या जगात अत्यंत चांगलं आणि सोजवळ राहून चालत नाही किंवा निष्ठूर होऊनही चालत नाही, त्याने नेहमी डोळे उघडून परिस्थितीचा विचार करावा आणि त्याप्रमाणे वागावं। जगात माणसाने फार साधं आणि कोमल राहून चालत नाही, त्यामुळे त्याला हानीच पत्करावी लागते। ज्याप्रमाणे वनातील सरळ असलेले वृक्ष कामासाठी कापले जातात आणि वेडेवाकडे वृक्ष देखील तिथेच उभे असतात, फळांनी लगडलेल्या वृक्षांच्या फांद्या नेहमी खालीच वाकलेल्या असतात, त्याप्रमाणे गुणी आणि सज्जन माणसं देखील अहंकारी न होता नम्रताशील असतात। जगात दुःख प्राप्त होण्यासाठी कोणी मनुष्य प्रार्थना करीत नसतो, पण न बोलावता सुद्धा दुःख समोर उभं राहतं आणि नंतर मागे फिरतं। अशा गायीचा काय उपयोग जी दूध देत नाही किंवा गर्भात राहत नाही? तसंच अशा पुत्रांचा जन्मून तरी काय उपयोग की जे विद्वान पण नाहीत आणि धार्मिकही नाहीत? अशा पुत्रांचा जन्म निरर्थकच ठरतो। यापेक्षा केवळ एकटाच पुत्र असावा की जो संपन्न आणि विद्यालंकृत पंडित आहे, असा एकच पुत्र आपल्या गुणांनी संपूर्ण कुळाचा उद्धार करतो। वनात एक जरी झाड सुगंधित असेल तर पूर्ण वन सुगंधित होऊन जातं, तसाच एकच गुणी पुत्र हा संपूर्ण कुळात प्रख्यात ठरतो। पुत्र 5 वर्षांचा होईपर्यंत त्याचं पालनपोषण आणि देखरेख ही करावी लागते, नंतर मात्र त्याला धाकदपटशा दाखवून आणि गुरुगृही पाठवून सुमार्गी लावावं। पुत्र मोठा झाल्यावर मित्र या नात्याने त्याच्याशी व्यवहार करावा। क्षमाशील मनुष्य नेहमीच चांगला असतो, परंतु त्याच्या क्षमा करण्याच्या स्वभावामुळे लोक त्याला दुर्बल समजू लागतात। पित्याच्या मृत्यूनंतर थोरला भाऊच पित्याच्या ठिकाणी असतो, कारण तोच सर्वांचं पालन करीत असतो। दुसऱ्याचं धन पळवून आणून नंतर त्याचं दान दिलं तरी असा मनुष्य नरक प्राप्त करतो। ब्राह्मणावर आक्रमण करणारा सुद्धा नरकात जातो आणि आपल्या संपूर्ण कुळाचा नाश करून घेतो। दुसऱ्याने केलेले उपकार विसरून जाणारा माणूस कृतघ्न मानला जातो। शूद्राच्या घरी किंवा ज्या व्यक्तीच्या घरी सत्ता स्त्रीच्या हाती असते किंवा त्या घरात स्त्रीचा दुसरा पती पण निवास करीत असतो, तर अशा ठिकाणी देव आणि पितर असंतुष्ट होऊन भोजन करीत नाहीत। दुसऱ्याचे उपकार विसरणारा, आर्य असूनही स्वतःची श्रेष्ठता न पाळणारा, मनातल्या रागाचं प्रदर्शन करणारा आणि कुटिल वृत्ती असलेला, असे चौघेही आपल्या स्वभाव आणि कर्मामुळे चांडाळ समजले जातात। शत्रू लहान आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नये। ज्याप्रमाणे अग्नीची एक लहान ठिणगी सुद्धा संपूर्ण विश्वाचा नाश करू शकते, तसाच लहान शत्रू बलवान ठरून घात करू शकतो। ज्याप्रमाणे रस्ते सर्वांचे असतात त्यावरून जाण्याचा सर्वांचाच हक्क असतो, त्याप्रमाणे संपत्तीचं देखील असतं। ही संपत्ती माझी आहे असं समजून कधीही चालू नये। संपत्तीवर सर्वांचाच अधिकार असतो। हरिओम।

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक होते आशीष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

गरुड पुराणाची संपूर्ण मालिका ज्यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली त्यांची नावं अशी: स्वर्गीय संगीत भूषण पंडित राम मराठे, स्वर्गीय श्री श्रीनिवास अमृतराव केसकर, स्वर्गीय सौ वसुमती श्रीनिवास केसकर, स्वर्गीय सौ चंद्रप्रभा विश्वनाथ सातपुते आणि स्वर्गीय श्री विश्वनाथ सातपुते यांच्या स्मरणार्थ ही संपूर्ण मालिका प्रायोजित केली गेली.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा।

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6:00 याचं पुनःप्रसारण दुपारी 3:00.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. हा 82वा श्लोक आहे. बहुनाम या राम नामी तुळेना, अभाग्या नरा पामरा हे कळेना. विषा औषध घेतले पार्वतीशे, जीवा मानवा किंकरा कोण पूसे. समर्थाने आदिनाथ महेशांत महादेवाचं नाम अनेक वेळेला घेतलेलं आहे. याच्यातही पुन्हा त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि वरच्या श्लोकामध्ये 81वा श्लोकामध्ये जी ओळ आली की दुजी तुळना तुळिता ही नस आहे, तोच विचार ह्या पहिल्या चरणामध्ये आला आहे. बहुनाम, माणसं अनेक प्रकारचं नाम घेतात. साधक निरनिराळी नामं घेतात. जो जो ज्या त्या देवतेला मानतो तसं जे नाम असेल ते घेतात. काही सिद्ध मंत्र आहेत, ते सिद्ध मंत्र जपले जातात. पण समर्थांच्या म्हणण्याने, समर्थांच्या अनुभवाचा जो मंत्र आहे, ज्याला ज्या मंत्रांनी ज्या नामाने अनुभव आला तोच त्याला श्रेष्ठ वाटतो. तसं समर्थाने रामनामाचा जप केलेला असल्यामुळे ते या ठिकाणी म्हणतात बहु नाम. अनेक नामं आहेत, परंतु या सगळ्या नामामध्ये या रामनामी तुळेना त्याची रामनामाशी तुलना करता येत नाही. रामनाम सर्वात श्रेष्ठ असल्यामुळे ते ह्याला पासंगालाही पुरणार नाहीत ते नामं, इतकं रामनाम हे श्रेष्ठ आहे. हे त्यांच्या प्रचितीचं बोलणं आहे म्हणून ते सांगतात. प्रत्येकाला आपली आई ही सर्वात मोठी वाटत असते, श्रेष्ठ वाटत असते, कारण त्या आईने त्याला वाढवलेलं असतं, मोठं केलेलं असतं, त्यामुळे तो आईशी एकनिष्ठ असतो. तसं जनी जी साधना करून पूर्णत्व प्राप्त करून घेतलं त्या नामाशी ते एकनिष्ठ असतात. तसं इथं समर्थ म्हणतात अनेक नामं जरी असली तरी रामनामाची तुलना त्याच्याशी करता येत नाही. परंतु अभाग्यानारा पामरा, पामरा शब्द ते नेहमी वापरतात, किंकर पामर, क्षुद्रता तुच्छता दाखवण्याच्या दृष्टीनं की तो किती क्षुद्र आहे, किती लहान आहे सामर्थ्याने. म्हणून इथं म्हणतात अभाग्या नरा. ज्या नराला, ज्या माणसाला, पामराला या नामाचं महत्त्व कळत नाही तो अभागी आहे. तो त्याच्या जीवनामध्ये कितीतरी भाग्यवान समजला, घरदार आहे, बंगला आहे, गाडी आहे, सत्ता आहे, माणसं आहेत, आपण त्याला भाग्यवान समजतो. पण संत त्याला भाग्यवान समजत नाहीत. संतांच्या दृष्टीनं जर नाम मोखात असेल, त्याच्या चिंतनात तो अखंड राहत असेल, किंबहुना त्यासाठीच त्याचं जीवन आहे असं जर तो मानत असेल आणि तसं स्वतःही जगत असेल, दुसऱ्यालाही सांगत असेल, तर तो भाग्यवान नर आहे. पण इथं मात्र अभागी नरा पामरा हे कळे ना, त्याच्या लक्षातच येत नाही. कुणी सांगितलं तर पटत नाही, हे पुन्हा आणि दुर्दैव आहे. कळलं नाही तर निदान जाणकारांनी सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवावा, त्याच्यात संशय न ठेवता आपण त्या मार्गाने जावं. पण तेही होत नाही म्हणून तो आणखीनच अभागी. म्हणून अभागी नरा पामरा हे कळे ना. त्याला त्यांनी उदाहरण असं दिलेलं आहे विषा औषधं घेतले पार्वतीने, पार्वतीशे, पार्वतीचं आयुष्य महादेव, त्यांनी जे काही विषप्राशन केलेलं होतं समुद्रमंथनातून आलेलं बाहेर, ते विषप्राशन केल्यामुळे त्याचा जो कंठदाह झालेला होता तो शमवण्यासाठी त्यांनी हे रामनामाचं औषध घेतलं. इतर बऱ्याच गोष्टी केल्या त्यांनी. मस्तकावर गंगा धारण केली होती, भालावर चंद्रकोर होती शीतल देण्यासाठी, शीतलता. गळ्यामध्ये सर्प होता की सगळ्यांनी तो दाह शमावा म्हणून, पण त्यांनी भागलं नाही. म्हणून त्यांनी काय केलं, तर रामनाम कंठात धारण केलं. जसं म्हणतात, सगळं रामायण सोडलं आणि फक्त राम ही दोनच अक्षरं त्यांनी धारण केली, अखंड, तात्पुरती नव्हे. आणि आज देखील जे महादेव जे रामनाम कंठात धारण करून दिलेले आहेत, प्रत्यक्ष महादेवाने त्याला एवढं महत्त्व दिलेलं आहे. मग जीवा मानवा किंकरा कोण पुसे, मग तर माणसाला कोण विचारतो. त्या विषावर उतारा म्हणून त्यांनी रामनाम वापरलेलं आहे.

घेतलंस त्या नामाचं काय नुकसान व्हायचं आहे, किंवा ज्याचं नाम घेतलं त्याचं काय नुकसान व्हायचं आहे? तुझं नुकसान आहे. जे सोपं साधं करण्याजोगं आहे आणि त्याचा फायदा खूप आहे तुझ्या जीवनाच्या दृष्टीनं, ती सोडून तू अवांतर गोष्टीमध्ये रमलेला आहेस. आता ह्याला काय करणार? सांगायचं काम केलेलं आहे पण तुझ्या बुद्धीत ते उतरत नाही, मनाला पटत नाही, त्याला इलाज नाही. म्हणून संत देखील सांगतात सांगतात आणि शेवटी कंटाळतात. सांगूनही माणसं ऐकत नाहीत, ते पुन्हा आपल्याच मार्गाने जातात. म्हणून संत देखील कंटाळून म्हणतात, जाऊ दे आता, ज्याचा नशीब त्याच्याबरोबर, आपण काय करणार. म्हणून इथं पुन्हा म्हटलंय, बहु नाम ह्या राम नामी तुळेना, अभाग्या नरा पामरा हे कळेना. विषा औषध घेतले पार्वतीशे, जीवा मानवा किंकरा कोण पुसे. त्याला कोण विचारणार आहे? जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे के जयस्वाल यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना. संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आशिष केसकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: अभंग भक्तिगीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्ती सुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातलं, दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं, पी सावळाराम यांचं गीत.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 वाजता ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:45 वाजता।
1: श्रोते हो भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील एक भक्ती रचना ऐकूया। रचना आहे बाभ बोरकर यांची आणि संगीत आहे राम फाटक यांचं।

श्रोतेहो ऐकूया स अ शुक्ल यांची गीतरचना. संगीत आहे ए पी नारायणगावकर यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे किशोरी आमोणकर यांचं आणि स्वर आहे किशोरी आमोणकर आणि रघुनंदन पणशीकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना। संगीत आहे वसंत आजगावकर यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा।

श्रोतेहो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00. भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 याचं पुनःप्रसारण 8:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग भिंपलास.
2: मला रेवत पाहिजे ना.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग भीमपलास. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आणि स्वर आहे किशोरी अमोणकर यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

अभंग भक्ती गीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे कार्तिकी गायकवाड यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग.
2: श्रोतेहो, आता ऐकूयात सद्गुरू श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: भक्तीसुधा वरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ति सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे मंगलानाथ यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे यांचा.

श्रोते हो, संत जनाबाईंची भक्ती रचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज शनिवार भाद्रपद कृष्ण सप्तमी आणि त्यानंतर अष्टमी अर्थात 3 ऑक्टोबर 2026 आजचं नक्षत्र आहे आर्द्रा नक्षत्र। आज कालाष्टमी आहे। आज अष्टमी महालय आहे। आज मध्याष्टमी श्राद्धाचा दिवस आहे। आज शुक्र वक्री होत आहे। तुळजापूर इथल्या श्री भवानी देवीचा निद्राकाल आज प्रारंभ होत आहे।

फलटण इथल्या श्री गोविंद उपळेकर महाराजांची आज पुण्यतिथी आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचार धन. सत्ता हे ब्रह्माचं स्वरूप आहे. जो पदार्थ भासतो तोच सत ठरतो. पदार्थाची भासमानता म्हणजेच चैतन्य किंवा चिद्रूपता होय. प्रत्येक जीवाला जग प्रिय आणि इष्ट वाटतं. प्रिय किंवा इष्ट म्हणजेच आनंद होय. जगाला आनंद रूपता आहे. सत चित आणि आनंद हे ब्रह्माचं स्वरूप विश्वात अनुस्यूत आहे असा मानवी अनुभवाचा अर्थ होतो. जगाचं वैशिष्ट्य म्हणजे नाम आणि रूप आहे. नाम आणि रूप ही मिथ्या, बाकी जे अवशिष्ट तेच ब्रह्म आहे. नाम रूप आणि कर्म म्हणजेच विश्व आहे. हे विश्व अविद्येचं कार्य आहे. अविद्या, काम आणि कर्म असा क्रम आहे. अविद्या म्हणजेच मिथ्या ज्ञान आणि त्याचा संस्कार. मिथ्या ज्ञानाने काम उत्पन्न होतो. उदाहरणार्थ इंद्रिय, प्राण आणि सूक्ष्म पंचमहाभूत यांच्यासह अंतःकरण हा सूक्ष्म देह मीच आहे किंवा स्थूल देह हाच मी आहे असा देहात्म प्रत्यय हे मिथ्या ज्ञान आहे. देहात्म प्रत्ययामुळे देहाच्या सुखाच्या आणि दुःख निवारणाच्या साधनांची कामना उत्पन्न होते आणि कामनेमुळेच कर्म घडतं. कर्माने पापपुण्य उत्पन्न होतात. पापपुण्यरूप कर्मसंस्कारांसह अविद्य संसाराला कारण होतं. नुसत्या अविद्येने संसार म्हणजे जन्ममरण परंपरा उत्पन्न होत नाही. अविद्या आणि पापपुण्यरूप अदृष्ट कर्म यांच्या समुच्चयाने विश्वाची घडामोड

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची ती पत्नी त्याच्याबरोबर सती जाण्याकरता तयार झाली. त्याबरोबर औरव मुनींच्या ठिकाणी येऊन तिने नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं की मी आता सती जाते आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराज बाहूची पत्नी आहेस तू, तू आत्ता गर्भवती आहेस, ह्या स्थितीमध्ये तू सती जाऊ शकत नाहीस, कारण तुझ्या गर्भामध्ये शत्रूचा नाश करणारा चक्रवर्ती असा बालक आहे, तो यथाकाल जेव्हा जन्माला येईल तेव्हा त्याचं वैभव तू पाहशील, तुला हे सगळं राजसंपदा उपभोगायची आहे. आणि म्हणाले की मी तुला धर्मशास्त्र सांगतो की अशा स्त्रीला चितारोहण निषिद्ध आहे, की जी गरोदर आहे त्याचबरोबर जिची बालकं लहान आहेत तिनेसुद्धा चितारोहण करणं योग्य नाही. म्हणाले की तिला ब्रह्महत्येचं पातक लागतं असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. आणि म्हणून म्हणाले गर्भातील बालकाचा अशा प्रकाराने मृत्यू घडून येणं हे धर्मशास्त्राला मान्य नाही, आणि म्हणून हे सुव्रते तू कोणत्याही प्रकारे सती जाण्याचा विचार जो केला आहेस तो सोडून दे. त्याप्रमाणे त्या मुनींच्या शब्दावरती विश्वास ठेवून तिने आपला तो विचार सोडला, त्यांचं अर्धदैहिक झालं, सज्जनांच्या साह्याने तो सगळा पुढचा विधी पुरा झाला. आता ती योग्य काय करावं, कुठे जावं, म्हणाली मुनी आम्ही तुमच्याच आश्रमात येऊन राहतो, आपलीच सेवा करतो. आणि त्याप्रमाणे औरव मुनींच्या आश्रमामध्ये येऊन त्या दोघी पत्नी त्या ठिकाणी येऊन राहिल्या. आता ह्या दोघी पत्नींच्यामध्ये जी ज्येष्ठ राणी आहे तिला हिच्याबद्दल जरा असूया वाटू लागली, आणि म्हणून तिने हिला हिच्यावरती विषप्रयोग केला. तिला विष दिल्यानंतर तिच्या पोटात गर्भ आहे, ते विष तिच्या पोटात तसंच पडून राहिलं. पुढे बालकाचा जन्म झाला, परंतु औरव मुनी अधिकारी होते, त्यांना माहीत होतं की हिला विषप्रयोग झालेला आहे, आणि हिच्या पोटात त्या गर्भाला कुठल्याही प्रकारचा त्रास न देता त्या औरव मुनींनी ते विष वेगळं ठेवलं आणि त्या विषाचा निचरा त्या बालकाच्या जन्माबरोबर झाला. आणि गर म्हणजे विष, विषाच्या सहित जो जन्माला आला त्याचं नाव त्यांनी सगर असं ठेवलं, आणि म्हणून त्या सगर नावाचा हा तिचा त्याचा जातकर्म संस्कार वगैरे सगळं काही झालं. त्याला अनेक विद्यांचं शिक्षण दिलं गेलं आणि मुलगा मोठा झाला, बुद्धीनी संपन्न झाला. आणि मग त्या मुलांनी आपल्या आईला एकदा प्रश्न विचारला की आई माझे वडील कुठे आहेत मला तू सांग. आणि हे जे सगळी परिस्थिती आहे, मी आजपर्यंत मोठा झालो पण वडिलांच्या शिवाय मोठा होताना मला फार दुःख झालं, या नारद पुराणात त्याचं वर्णन फार चांगलं केलं आहे. ते म्हणाले की जसा धर्महीन मनुष्य आहे किंवा मूर्ख मनुष्य आहे तो जसा परलोकामध्ये इहलोकामध्ये निंदित होतो, तीच दशा म्हणाले पितृहीन पुत्राची होते ज्याला वडील नसतात. म्हणाले जशी चंद्राच्या शिवाय रात्र, कमळाच्या शिवाय तलाव, म्हणाले तसंच अवस्था पितृहीन बालकाची होते. धर्महीन मनुष्य आणि कर्महीन गृहस्थ, गायी आदी पशुहीन असलेला वैश्य तसाच पित्याशिवाय असलेला पुत्र शोभत नाही असं तो आपल्या आईला म्हणतो की सत्यरहित वचन आहे, साधू पुरुषाशिवाय सभा आहे, दयाशून्य तप जसं व्यर्थ जातं तशीच अवस्था तो म्हणतो पितृहीन बालकाची होते. नंतर वृक्षाविना वन आहे, म्हणाले जलाशिवाय नदी आहे, म्हणाले वेगरहित घोडा आहे, तशीच स्थिती म्हणाले पित्याशिवाय बालकाची होते. फार वर्णन सुंदर केलं आहे. आणि तो आपल्या आईला म्हणतो की असा मी पितृहीन बालक आहे, अत्यंत दुःख आहे मला, आणि पुत्राचं हे इतकं विव्हल होणारं बोलणं ऐकलं. आणि त्यानंतर त्या मातेनी त्याला सांगितलं की कोण शत्रू आहेत, कोणी तुझ्या पित्यांचा अपमान केला किंवा निंदा झाली वगैरे वगैरे. आणि त्याप्रमाणे तो म्हणाला मी आता त्यांचा नाश करीन, आणि अशी प्रतिज्ञा करून तो निघाला. औरव मुनींना प्रदक्षिणा घातली. आपल्याकडे पूर्वी पद्धत होती की आपण आता फक्त देवाला प्रदक्षिणा घालण्याचा संकेत चालू ठेवला आहे. पूर्वीच्या काळी कोणत्याही श्रेष्ठ पुरुषांना, मातेला, पित्याला आपण जसा आज नमस्कार करतो मोठ्यांचा आदर म्हणून, तसं पूर्वी त्यांना प्रदक्षिणा घालण्याची एक पद्धती होती. त्यांनी त्यांना प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला आणि औरव मुनींच्या आश्रमातून बाहेर पडला. बाहेर पडल्यावरती त्याला बाहेर कुलपुरोहित वसिष्ठ महामुनी भेटले. सगरांनी त्यांना प्रणाम केला. त्यांच्याकडून अनेक अस्त्र, अनेक शस्त्र, अनेक मंत्रविद्या त्यांनी ग्रहण केल्या आणि मोठा श्रेष्ठ सबल झाला. आणि जो त्यांनी युद्धामध्ये शक, यवन आणि इतर राजे म्हणजे इतर कुलामधले राजे, इतर वंशातले राजे, त्यांचा पराजय केला. आणि प्राणभयानी बाकीचे राजे
त्या ठिकाणी शरण आले. तो म्हणाला, आता हे शरणागत येऊन काय उपयोग आहे, मी ह्यांचाही पराजय करतो. वसिष्ठ महामुनींनी सांगितलं, हे शरण आले आहेत ना, त्यांचं रक्षण कर, सगर ऐक माझं. तेव्हा सगर त्यांना म्हणाला की गुरुदेवा, ह्या अशा दुराचारी लोकांच्या ठिकाणी तुम्ही का म्हणून अनाठाई दया दाखवता, कारण हे शत्रू म्हणाले दास बनून आलेले, यांचं ढोंग आहे. जसं म्हणाले एखादी चारित्र्यहीन स्त्री सौहार्दाचा व्यवहार करते, किंवा साधू म्हणजे सापानी जरी साधुता दर्शवली तरीसुद्धा तो त्या विषापासून दूर जात नाही किंवा डंख केल्याशिवाय राहत नाही, तसं म्हणाले यांच्यावर कुणी विश्वास ठेवावा, आपण यांच्या प्राणाचं रक्षण करू नये असं मला वाटतं. आणि वसिष्ठ मुनींना तर म्हणतो, मला युद्धाकरता परवानगी द्या. परंतु वसिष्ठ मुनींनी त्याला सांगितलं की माझं ऐक आणि त्यांना अभय दे. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वसिष्ठांनी जो उपदेश केला की ही कर्मानी बांधलेली आहेत, तुझ्यासमोर जेव्हा ती पराजित झाली आहेत तेव्हा आत्ताच ती मृतवत झालेली आहेत, त्यांना आणखीन तुला मारण्याचं काय कारण आहे. या शरीर हे आहे हे पापातून जन्माला येतं, आणि जे काही कर्माचे भोग आहेत ते ह्यांना भोगू दे आणि ते भोगून त्यांना जाऊ दे, कारण तू क्षत्रिय वीर आहेस, तुला अनाठाई यांना मारण्याचं काही कारण नाही, आणि यांना मारून तुला कोणती कीर्ती मिळणार आहे, असं वसिष्ठांनी सांगितलं, त्यांचं ऐकलं. आणि सगरराजांनी त्यांना क्षमा केली. त्या सगरराजाच्या दोन पत्नी आहेत, एक केशिनी आणि दुसरी सुमती आहे. त्या विदर्भ राजाच्या राजा काश्यपाच्या त्या दोघी कन्या आहेत. आता त्यांना पुत्र नाही आणि त्यांनी औरव मुनींनी त्यांना पुत्रप्राप्तीसाठी वर दिले, पण त्यांनी सांगितलं की तुमच्यापैकी एकीला एकच पुत्र होईल आणि दुसरीला 60,000 पुत्र होतील, तर आता ह्यातलं कुणी काय स्वीकारायचं आहे ते बघा म्हणाले, आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वर मागावा म्हणाले. औरव मुनींनी केशिनीनी सांगितलं की मला एक पुत्र चालेल, राणी सुमतीनी सांगितलं मला 8,000 पुत्र माझ्या ठिकाणी झाले तर चालतील. या सगर राजाचा हा वंश चालवणारा हा जो पुत्र आहे त्याचं नाव असमंजस आहे, आणि तो त्याच्या नावाप्रमाणेच चमत्कारिक आहे. आणि हिचे जे 60,000 पुत्र आहेत, आपल्याला माहिती आहे की कौरवांच्या ठिकाणी सुद्धा 100 कौरव आहेत, हे 60,000 पुत्र आहेत. आपण जर वाल्मिकी रामायणामधली जर कथा बघितली तर त्यामध्ये त्याचं वर्णन फार सुंदर केलं आहे की आज ज्या टेस्ट्यूब बेबीज आहेत ना ती पद्धती आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांनी रामायणात आता आपला तो विषय नाही म्हणून, पण त्यांनी जे वर्णन केलं आहे त्या सगर राजाच्या इथे की यांच्याकरता जशी एखादी इन्स्टिट्यूशन उभी करावी, आता ह्या 60,000 एखादं विद्यापीठ असावं, विद्यार्थी असावेत त्याच्यात, तसं हे 60,000 निर्माण व्हायचं आहे, तर त्यांच्याकरता किती नोकर चाकर, त्यांच्याकरता किती सांभाळणार आहे, त्यांना जन्माला घालण्याकरता केवढी मोठी प्रयोगशाळा, ते सगळं

त्याच्या ठिकाणी सर्व उत्तम गुण आहेत, पण बाकी अंशुमान आणि हे 60,000 यांना त्यातलं काही नाही आहे. आणि मग पुढे असं होतं की ह्या सगराच्या पुत्रांना त्यांची पीडा आहे ह्या सगराला, ह्या सगळ्या मुलांना सांभाळणं. तर तो म्हणतो की देवाला विनंती करतो की भगवंता ह्यांना कसं सांभाळू, हा असमंजस एक म्हणजे माणसासारखा माणूस तोही दुष्टतेने वागतो आणि हे तर सगळं काय प्रकरण मोठंच आहे, हे सगळे वेडे वाकडे वागतात, ह्या सगळ्यांना मी कसं सांभाळावं. त्यांनी सांगितलं, हे सगरा तू काही काळजी करू नकोस, तुझा थोड्याच दिवसामध्ये ह्या सगरपुत्रांचा नाश होईल. आणि कपिल महामुनींच्या ठिकाणी केलेला हा जो त्यांनी एक प्रार्थना आणि जो विनंती वजा अर्ज आहे त्याला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये पुढच्या काळामध्ये आता सगर राजांनी अश्वमेध करावा असं जेव्हा वसिष्ठांनी सांगितलं, त्या अश्वमेधाचा जो घोडा आहे सगळं वर्णन या पुराणात कथा खूप सविस्तर नाही आहे, तो जो अश्व आहे तो पळवून नेला इंद्राने, कारण ह्याचा अधिकार मोठा, त्यामुळे तो अश्व गेला आणि त्यानंतर तो लपवून ठेवला जिथे कपिल महामुनी तपाला बसलेले होते त्या ठिकाणी त्या अश्वाला नेऊन ठेवला. आता त्याला शोधायचा तो कुठे नेलं आहे, तेव्हा तो पाताळात आहे, त्यासाठी त्यांनी पृथ्वी खोदून मार्ग निर्माण केला पाताळापर्यंत जाण्याकरता. शेवटी ते सगरपुत्र त्या ठिकाणापर्यंत जाऊन पोचले, तिथे त्यांनी पाहिलं तर सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेले ते कपिल मुनी तपाला बसलेले आहेत. आता ही मूळचीच खोडसाळ मुलं, त्या तपास बसलेल्या त्या कपिल मुनींना त्यांनी छेडायला सुरुवात केली, त्यांना त्रास दिला, त्यांचा अपमान केला, त्यांच्या समाधीचा भंग केला. आणि कपिल मुनींनी डोळे उघडले आणि त्यांच्या डोळ्यातला जो अंगार आहे, आग आहे, त्या आगीमध्ये हे 60,000 सगरपुत्र भस्मसात झाले. आणि मग आता ह्या शोकसागरामध्ये बुडण्याचीच वेळ आली की हे सगळे पुत्र गेले, पण वर्णन असं केलं आहे की सगर राजाला दुःख झालं नाही, ते म्हणाले ते त्यांच्या कर्मानी त्यांना जो भोग भोगावा लागला तो भोग त्यांनी भोगलेला आहे. आता यज्ञ राहिला ना, कारण हे तिथं अडकलं आहे, तो पशु आला पाहिजे वरती, यज्ञाकरता पशु नाही आला तर तो यज्ञ जो थांबून राहिला आहे तो पुरा कसा व्हायचा. मग आणि आता सगर राजा त्याच्या बाजूनी हे सगळं बघता, आता त्यालाही पुत्र पाहिजे, कारण तोपर्यंत अंशुमान गेला, हे 60,000 पुत्र गेले, अंशुमान नाही तो असमंजस गेला, आणि आता त्यांनी पुत्र नाही अशी स्थिती होऊ नये म्हणून आपल्या नातवाला दत्तक घेतला, आणि नातवाला दत्तक घेऊन तो पुत्र झाला. आता त्याला सांगितलं की आता काही करतो पशु आण, त्याप्रमाणे अंशुमान त्याला धुंडाळून आणण्याकरता निघाला. आणि तो तिथे पोचल्यानंतर त्यांनी पाहिलं कपिल महामुनी बसलेले आहेत, त्यांना त्यांनी सांगितलं की ह्या पुत्रांनी जी दुष्टता केली त्याकरता मी आपली क्षमा मागतो आणि जे घडलं आहे ते आपण उदार मनाने सोडून द्या आणि हा जो यज्ञीय पशु आहे तो आम्हाला द्या. आणि म्हणाले, दुसरं दुःख मला असं आहे की शेवटी हे सगराचे पुत्र आहेत आणि यांना कुठला आता म्हणजे गती काय, यांना कुठला लोक मिळणार, तर अर्थात हे नरकातच असणार, आता त्यांची परिस्थिती काय, त्यांचं जीवन कसं जाईल, काय होईल, ह्याची धास्ती आम्हाला, काळजी आम्हाला वाटते. तर त्यांनी सांगितलं, तू काळजी करू नकोस, तुझा पौत्र म्हणजे तुझा जो नातू आहे, म्हणजे जो दिलीपाचा पुत्र भगीरथ आहे, तो भगीरथ यांच्याकरता गंगा अवतरण करून गंगेला पुन्हा इथे प्रकट करील आणि त्या गंगेच्या जलानी ह्यांना पवित्र करून ह्यांना पुन्हा स्वर्गलोकाला पाठवील. आता म्हणाले, तुझा यज्ञ पशु तू घेऊन जा, तुझा यज्ञ पुरा कर. हा पितामहापाशी म्हणजे आता दत्तक वडिलांच्याकडे आलेला आहे आणि त्यांनी त्यांना तो पशु दिला, यज्ञ पूर्ण झाला. यज्ञ पुरा झाल्यानंतर ह्या अंशुमानाला दिलीप नावाचा पुत्र झाला, दिलीप पुत्राला भगीरथ नावाचा पुत्र झाला. ह्या भगीरथानी तपश्चर्या करून गंगेला पृथ्वीवर आणलं आणि शिवाची आराधना करून त्यांनी गंगेच्या साह्याने आपल्या पितरांना उद्धार करावा ह्या दृष्टीने त्यांनी तो म्हणजे प्रयत्न सुरू केला. आता एक अध्याय संपवताना ते बंद करतात आणि पुन्हा तो अध्याय पुढे चालू करतात. आणि मग ते म्हणाले की कश्यप नावाच्या ह्या मुनींनी जेव्हा बघितलं, हा विषय इथे आत्ता थोड्यापुरता थांबलेला आहे. आता ज्यांच्या ठिकाणी असुर आणि सुर म्हणजे देव आणि दानव यांची निर्मिती झाली आहे, असे कश्यप मुनी आणि त्यांच्या पत्नी दिती आणि अदिती या दोन पत्नी आहेत. तर अदिती
नी देवांची निर्मिती केली, दितीनी दैत्यांची

माता है। हिरण्यकश्यपु हा दैत्यांच्या ठिकाणचा सर्वात मोठा बलवान अतिशय शूर असा राजा, समर्थ असा राजा, त्याचा मुलगा प्रल्हाद। आणि प्रल्हाद हा संत म्हणजे श्रेष्ठ सत्पुरुषच होता। प्रल्हादाचा पुत्र विरोचन, विरोचन हाही ब्राह्मण भक्त होता, मोठा आचरण संपन्न होता। आणि विरोचनाचा पुत्र बली होता, बलीही तसाच आचरण संपन्न होता, तोही असाच श्रेष्ठ होता, तेजस्वी होता, प्रतापी होता। त्या बलीनी पुष्कळ पृथ्वीचं तर राज्य उपभोगलंच, पण त्याचं सामर्थ्य इतकं होतं की त्यांनी देवांच्यावर स्वारी केली। आणि देवशत्रू बलीनी स्वर्गावर स्वारी केल्यानंतर इंद्राच्या राजधानीला म्हणजे अमरावतीला वेढा घातला आणि देव आणि दैत्य यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं। त्या दैत्यांनी देवांच्या सैन्यावरती पुष्कळ मोठा शस्त्र आणि अस्त्रांचा मारा करून त्यांना पराजित केलं आणि ते सगळे देव जे आहेत ते स्वर्गातून पळून गेले। स्वर्गातून पळून गेल्यामुळे कुठे कुठे कुठे लपून राहिले, स्वर्ग लोकाचं राज्यही पुन्हा बलीला मिळालं। आणि जे दिक्पाल आहेत त्यांच्याही ठिकाणी अधिकार हा त्यालाच प्राप्त झाला, असा निर्वेधपणाने जणू काही त्रिलोकांचं राज्य हा बली उपभोगत होता। आता ही परिस्थिती पाहिल्यानंतर ही जी देवमाता आदिती आहे तिला अतिशय दुःख झालं आणि तिला असं वाटलं की माझे पुत्र पराजित झाले आणि आज असे परागंदा होऊन कुठे कुठे राहत आहेत, आपण काय करावं। म्हणून तिने विष्णूचं ध्यान केलं, तपाचरणाला सुरुवात केली, कठोरात कठोर तप करायला सुरुवात केली। पायाच्या एका अंगठ्यावर उभं राहून तिने तप केलं। त्याच्यानंतर पुढं ती जे तपाकरता जी उभी राहिली, पहिल्यांदा खात पीत होती, जे जे स्वीकारत होती ते सगळं सोडलं आणि आदितीने त्या परमात्म्याच्या ध्यानामध्ये स्वतःच्या देहाला पुष्कळ कष्ट दिले आणि तपाचरण सुरू केलं। आदितीच्या ह्या ध्यानाने दैत्य विचलित झाले, त्यांनी तिचं ध्यान उतरावं म्हणून आपल्या दाढांच्यामधून अग्नी प्रकट केला, कारण त्यांना कळलं की ही आता देवतांना सहाय्य करण्याकरता हे सगळं करते आहे। म्हणून त्यांनी आपल्या दाढांमधून अग्नी प्रदीप्त केला, त्या अग्नीने त्या दैत्यांना जाळलं आणि बाकीच्याही ज्या ठिकाणी ती तपाला बसलेली होती तिथला सगळा आसपासचा परिसर जळला। परंतु विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राच्या साह्याने तिचं एकटीचं संरक्षण केलं, तिला दर्शन दिलं, ते प्रकट झाले। त्यांनी सांगितलं की देवमाते, तुझ्या उपासनेवरती तपावरती मी लुब्ध आहे, मी प्रसन्न आहे, आता तुला काय पाहिजे आहे, तुझ्या मनाला जे वाटतं ते तू माग। तेव्हा आदितीने सांगितलं की हे बघा, मी आपल्याकडे काय मागू। पुष्कळ स्तुती केली त्यांची आणि स्तुती करून झाल्यानंतर ती त्यांना म्हणाली की मी आपल्या कृपेला पात्र झाले हेच माझ्या दृष्टीने पुष्कळ आहे, त्याचाच मला आनंद आहे, ह्याच्यापेक्षा मला काही हवं आहे, काही मागावं असं मला वाटत नाही। म्हणाले तू अंतर्यामी आहेस, तू परमेश्वर आहेस, तू सर्वज्ञ आहेस, तू सगळं जाणतोस, पण म्हणाले मी दैत्यांच्याकडून पीडित झालेली आहे, मी माझ्या पुत्रांचं ह्यावेळी मी संरक्षण करू शकत नाही, मी दैत्यांचाही वध करू इच्छित नाही कारण तेही माझेच पुत्र आहेत, त्यामुळे त्यांचा वध करून मला काही पाहिजे आहे असं मी म्हणत नाही, परंतु त्या दैत्यांना न मारता आपण माझ्या पुत्रांना संपत्ती द्या आणि माझ्या पुत्रांना स्थिर करा। त्यावेळी भगवंत म्हणाले की हे देवी, तुझ्या विचारांवर मी इतका प्रसन्न झालो आहे की तुझं कल्याण असो। म्हणाले मी स्वतःच म्हणाले तुझा पुत्र होईन आणि तुझ्या पोटी जन्माला येईन, कारण म्हणाले तुझ्या पत्नी जे तुझ्या पतीची जी दुसरी पत्नी आहे जी सवत आहे तिच्या पुत्रांच्या विषयी तुझ्या मनात इतकं वात्सल्य आहे, असं वात्सल्य दाखवणारी स्त्री कुठे बघायला मिळणार, हा तुझा अंतःकरणातला जो भाव आहे तो विलक्षण आहे। आणि नारद पुराणाच्या पूर्वभागात त्यांनी त्याचं वर्णन केलं आहे की भगवान विष्णू असं म्हणाले की स्वात्मजे वान्य पुत्रे वा अन्य पुत्रे वा यहा समत्वेन वर्तते न तस्य पुत्र शोकः स्यादेव धर्म सनातनः। म्हणाले जे आपल्या पुत्रांच्या प्रमाणेच इतरांच्या पुत्रांना लेखतात, दया करणे जे पुत्रासी तेच दासा आणि दासी, संतांचं लक्षण सांगितलंय। म्हणाले आपल्या पुत्रांच्यावरती जे प्रेम आहे तेच सर्वांच्या विषयी प्रेम आहे, हा भाव म्हणाले ज्यांच्या अंतःकरणामध्ये असतो, न तस्य पुत्र शोकः। तुला म्हणाले माते कधीही पुत्रांचा शोक होणार नाही, कारण एष धर्म सनातनः, हा सनातन धर्म आहे की धर्माने सांगितलंय की हे फल मिळेलच मिळेल। मग आदिती म्हणाली देवा की आपण म्हणालात की आपण माझ्या उदरी येणार
पण आपण कसे येणार, मी आपल्याला कशी धारण करू शकणार, मी सामान्य मानव स्त्री आहे, आपण अनंतकोटी ब्रह्मांडाचे नायक आहात, आपलं सामर्थ्य काय आणि माझ्या सामान्य स्त्रीचं सामर्थ्य काय आहे, त्यामुळे मी एक ग्राम्य स्त्री आहे, मी एक सामान्य स्त्री आहे आणि त्यामुळे आपल्याला जी रुची असेल ते आपण करावं, पण त्याकरता मी लायक नाही एवढं मात्र मी आपल्याला सांगते. तेव्हा भगवंतांनी तिला सांगितलं की हे आदिती, तुझ्या अंतःकरणातला भाव बघून मी तुला एक रहस्य सांगतो, म्हणाले की तू एक गोपनीय गोष्ट आहे की ज्याचं अंतःकरण रागद्वेषांनी मुक्त असतं, जे कधीही दुसऱ्यांचे दोष पाहत नाहीत, जो दंभापासून दूर असतो, असा शरणागत भक्त मला सहज धारण करू शकतो. मी कितीही श्रेष्ठ असो, मी कितीही समर्थ असो, माझं जे सामर्थ्य आहे ते तुझ्या दृष्टीने कितीही अलौकिक असो, पण हा लौकिक सामान्य मनुष्य मला धारण करू शकतो या त्याच्या गुणांच्यामुळे, जो दुसऱ्याला पीडा देत नाही, जो भगवान शिवांच्या भजनात नित्य रंगलेला असतो. आपण बघा, नारद पुराणाचं हे वैशिष्ट्य आहे. पुराण विष्णू पुराण आहे, पण भगवान शिवाची स्तुती करा हे पुन्हा पुन्हा ह्या पुराणामध्ये सांगितलंय. जो म्हणाले नित्य आनंदाने माझ्या कथा ऐकतो, त्याच्या हृदयात म्हणाले मी सदैव असतो. म्हणाले देवी, जी स्त्री पतिव्रता असते जी तिच्या ठिकाणी मी नेहमीच उभा असतो, जो माता पित्यांचा सेवक आहे त्यांच्या हृदयात मी असतो, जो गुरुभक्त आहे त्याच्या ठिकाणी मी असतो, जो अतिथींचा प्रेमी आहे, जो ब्राह्मणांचा हितकारी आहे तोच मला धारण करू शकतो. आणि त्यामुळे म्हणाले जो पुण्यतीर्थांचं, हे या ग्रंथाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे या पुराणाचं, की तीर्थक्षेत्रांचा महिमा यांनी खूप गायला आहे. आणि म्हणून म्हणाले हे देवमाता आदिती, तुझ्या ठिकाणी म्हणाले मी नक्कीच धारण होईन, मी तुझ्या ठिकाणी जन्मास येईन, आणि असं सांगून त्या ठिकाणी ते निघालेले आहेत.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास खळे आणि स्वर कृष्णा कल्ले यांचा।

ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा।

श्रोते हो आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे निर्मला गोगटे यांचा.

श्रोते हो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची रचना. संगीत आहे पु. ल. देशपांडे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे पु ल देशपांडे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. हा 82वा श्लोक आहे. बहुनाम या राम नामी तुळेना, अभाग्या नरा पामरा हे कळेना. विषा औषध घेतले पार्वतीशे, जीवा मानवा किंकरा कोण पूसे. समर्थाने आदिनाथ महेशांत महादेवाचं नाव अनेक वेळेला घेतलेलं आहे. याच्यातही पुन्हा त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि वरच्या श्लोकामध्ये 81वा श्लोकामध्ये जी ओळ आली की दुजी तुळना तुळिता ही नस आहे, तोच विचार ह्या पहिल्या चरणामध्ये आला आहे. बहु नाम, माणसं अनेक प्रकारचं नाम घेतात. साधक निर्निळी नामं घेतात. जो जो ज्या त्या देवतेला मानतो त्याचं जे नाम असेल ते घेतात. काही सिद्ध मंत्र आहेत, ते सिद्ध मंत्र जपले जातात. पण समर्थांच्या म्हणण्याने, समर्थांच्या अनुभवाचा जो मंत्र आहे, ज्याला ज्या मंत्राने ज्या नामाने अनुभव आला तो त्याला श्रेष्ठ वाटतो. तसं समर्थाने रामनामाचा जप केलेला असल्यामुळे ते या ठिकाणी म्हणतात बहु नाम. अनेक नामं आहेत, परंतु या सगळ्या नामामध्ये या रामनामी तुळेना, त्याची रामनामाशी तुलना करता येत नाही. रामनाम सर्वात श्रेष्ठ असल्यामुळे ते ह्याला पासंगालाही पुरणार नाहीत ती नामं, इतकं रामनाम हे श्रेष्ठ आहे. हे त्यांच्या प्रचितीचं बोलणं आहे म्हणून ते सांगतात. प्रत्येकाला आपली आई ही सर्वात मोठी वाटत असते, श्रेष्ठ वाटत असते, कारण त्या आईने त्याला वाढवलेलं असतं, मोठं केलेलं असतं, त्यामुळे तो आईशी एकनिष्ठ असतो. तसं ज्यांनी जी साधना करून पूर्णत्व प्राप्त करून घेतलं त्या नामाशी ते एकनिष्ठ असतात. तसं इथं समर्थ म्हणतात अनेक नामं जरी असली तरी रामनामाची तुलना त्याच्याशी करता येत नाही. परंतु अभाग्यानारा पामरा, पामरा शब्द ते नेहमी वापरतात, किंकर पामर, क्षुद्रता तुच्छता दाखवण्याच्या दृष्टीनं की तो किती क्षुद्र आहे, किती लहान आहे सामर्थ्याने. म्हणून इथं म्हणतात अभाग्या नरा. ज्या नराला, ज्या माणसाला, पामराला या नामाचं महत्त्व कळत नाही तो अभागी आहे. तो त्याच्या जीवनामध्ये कितीतरी भाग्यवान समजला, घरदार आहे, बंगला आहे, गाडी आहे, सत्ता आहे, माणसं आहेत, आपण त्याला भाग्यवान समजतो. पण संत त्याला भाग्यवान समजत नाहीत. संतांच्या दृष्टीनं जर नाम मोखात असेल, त्याच्या चिंतनात तो अखंड राहत असेल, किंबहुना त्यासाठीच त्याचं जीवन आहे असं जर तो मानत असेल, आणि तसं स्वतःही जगत असेल, दुसऱ्यालाही सांगत असेल, तर तो भाग्यवान नर आहे. पण इथं मात्र अभागी नरा पामरा हे कळेना, त्याच्या लक्षातच येत नाही. कुणी सांगितलं तर पटत नाही, हे पुन्हा आणि दुर्दैव आहे. कळलं नाही तर निदान जाणकाराने सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवावा, त्याच्यात संशय न ठेवता आपण त्या मार्गाने जावं. पण तेही होत नाही म्हणून तो आणखीनच अभागी. म्हणून अभागी नरा पामरा हे कळेना. त्याला त्यांनी उदाहरण असं दिलेलं आहे विषा औषधं घेतले पार्वतीने, पार्वतीशे, पार्वतीचा ईश महादेव, त्यांनी जे काही विषप्राशन केलेलं होतं समुद्रमंथनातून आलेलं बाहेर, ते विषप्राशन केल्यामुळे त्याचा जो कंठ दाह झालेला होता तो शमवण्यासाठी त्यांनी हे रामनामाचं औषध घेतलं. इतर बऱ्याच गोष्टी केल्या त्यांनी. मस्तकावर गंगा धारण केली होती, भालावर चंद्रकोर होती शीतल देण्यासाठी, शीतलता. गळ्यामध्ये सर्प होता की सगळ्यांनी तो दाह शमावा म्हणून, पण त्यांनी भागलं नाही. म्हणून त्यांनी काय केलं तर राम नाम कंठात धारण केलं. जसं म्हणतात सगळं रामायण सोडलं आणि फक्त राम ही दोनच अक्षरं त्यांनी धारण केली, अखंड, तात्पुरती नव्हे. आणि आज देखील जे महादेव जे रामनाम कंठात धारण करून दिलेले आहेत, प्रत्यक्ष महादेवानी त्याला एवढं महत्त्व दिलेलं आहे. मग जीवा मानवा किंकरा कोण पुसे, मग तर माणसाला कोण विचारतो. त्या विषावर उतारा म्हणून त्यांनी रामनाम वापरलेलं आहे आणि त्याचा परिणाम झालेला आहे. अशा स्थितीत एखाद्या सामान्य किंकराने मानवाने पामराने जर नामाकडे दुर्लक्ष केलं, त्याला महत्त्व दिलं नाही, तो कोण विचारतो. असं म्हटलं आहे की हरिहर ब्रह्मादिक ज्याला मानतात, तर तू एक मानवी रंक भजेचिना तरी काय गेलं, तुझं नुकसान आहे, त्यांचं काय व्हायचं आहे. तू नाम घेतलंस नाही घेतलंस त्या नामाचं काय नुकसान व्हायचं आहे, किंवा ज्याचं नाम घेतलं त्याचं काय नुकसान व्हायचं आहे, तुझं नुकसान आहे. जे सोपं साधं करण्याजोगं आहे आणि त्याचा फायदा खूप आहे तुझ्या जीवनाच्या दृष्टीनं, ती सोडून तू अवांतर गोष्टीमध्ये रमलेला आहेस. आता ह्याला काय करणार, सांगायचं काम केलेलं आहे पण तुझ्या बुद्धीत ते उतरत नाही, मनाला पटत नाही, त्याला इलाज नाही. म्हणून संत देखील सांगतात सांगतात आणि शेवटी कंटाळतात, सांगूनही माणसं ऐकत नाहीत, ते पुन्हा आपल्याच मार्गाने जातात. म्हणून संत देखील कंटाळून म्हणतात जाऊ द्या, आता ज्याचा नशीब त्याच्याबरोबर, आपण काय करणार. म्हणून इथं पुन्हा म्हटलंय, बहु नाम ह्या रामनामी तुळेना, अभाग्या नरा पामरा हे कळेना. विषा औषध घेतले पार्वतीशे, जीवा मानवा किंकरा कोण पुसे. त्याला कोण विचारणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे के जयस्वाल यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आशिष केसकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्ती सुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्ती सुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर अनुराधा मराठे आणि सहकारी.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। अक्कलकोट संस्थानात नथोबा या नावाचा एक स्वामी भक्त खजिनदाराच्या हुद्द्यावर काम करत होता। पराकाष्ठेचा स्वामी भक्त असलेला नथोबा आपल्या कर्तव्यात अतिशय चौक होता। स्वामींची सकाळ संध्याकाळ पूजा करून त्यांच्याच नामस्मरणात तो अखंड दंग असायचा। सत्वस्थ वृत्तीच्या नथोबाचा द्वेष करणारे दुष्ट लोक अक्कलकोटात होते। त्या दुष्ट लोकांनी काय केलं तर खजिन्यातले 2000 रुपये काढून घेतले। नथोबाला काहीच माहिती नव्हतं। दुसऱ्या दिवशी ह्याच दुष्ट लोकांनी राजाला जाऊन सांगितलं की महाराज, आपण नथोबावर खूप विश्वास टाकता, परंतु खजिना नीट सांभाळला जातो का ते पहा। रोज थोडे थोडे पैसे हा तुमचा खजिनदार काढून घेतो आहे असा आमचा संशय आहे। राजाने खजिन्यातली रक्कम मोजायचे आदेश दिले तेव्हा त्यात 2000ची तूट आहे हे राजेसाहेबांच्या लक्षात आलं। राजानी नथोबाला कैद करून तुरुंगात टाकलं। अत्यंत प्रामाणिक असणाऱ्या नथोबाला खूप वाईट वाटलं। त्याने स्वामींचा धावा केला। रात्रभर नथोबा अस्वस्थ होता। दुसऱ्या दिवशी गुरुवार होता। राजेसाहेब स्वामींच्या दर्शनाला आले आणि हात जोडून उभे राहिले। त्यांच्याबरोबर दाजीबा भोसले हे त्यांचे कारभारी आले होते। ह्याच कारभाऱ्याने खजिना मोजून 2000ची तूट आहे असं राजेसाहेबांना सांगितलं होतं। राजेसाहेबांना पाहताच स्वामींनी राजांकडे जळजळीत नजरेने पाहिलं। राजेसाहेब घाबरले। स्वामींना त्यांनी वाकून नमस्कार केला तेव्हा स्वामी कडाडले, म्हणाले,
1: खजिना नीट मोजला काय? कारण नसताना आमच्या भक्तांना तुरुंगात डांबून ठेवता?
0: राजा घाबरला। त्याने दाजीबांना पुन्हा खजिना मोजायला सांगितलं तर आश्चर्य, रक्कम बरोबर होती, एका पैचीही तूट नव्हती। राजाला पश्चाताप झाला आणि त्याने नथोबाला कैदेतून मुक्त केलं। त्याची क्षमा मागितली, पुन्हा कामावर यायची विनंती केली। नथोबाला स्वामींनी कृपावंत होऊन मदत केली होती। नथोबा स्वामींकडे धावत धावत आला, स्वामींच्या चरणांवर आपला माथा ठेवला, अश्रूंनी स्वामींचे चरण धुतले, म्हणाला, स्वामी, तुमची लीला अगाध आहे, आता मी फक्त तुमचीच सेवा करणार। नथोबाने राजाची चाकरी सोडली आणि तो स्वामीचरणी सेवा करू लागला। आता त्याच्या आनंदाला दिशा पुरत नव्हत्या।
2: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुमच्या जिव्हेवर स्वामींचं नाम सतत घोळत असेल तर तुम्ही कुठल्याही संकटातून मुक्त होऊ शकता। कुठल्याही संकटात तुम्ही डगमगणार नाही। कारण एकच, स्वामी तुमचं अखंडपणे संरक्षणच करीत असतात। तेवढी अतूट श्रद्धा हवी आणि नामस्मरण अथक हवं, तरच हे शक्य होईल। म्हणून तुम्ही स्वामींच्या नामातच गर्क राहा।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 3 ऑक्टोबर. मी पणा ठेवून देवाकडे पाहणाऱ्याला त्याची प्राप्ती होत नाही. देवाला आपण जाणू म्हणून तो जाणला जाईल का? मला ब्रह्म कळलं म्हणून शब्दाने सांगितलं तर ब्रह्म कळलं असं होत नाही. जो ब्रह्म कळलं असं म्हणतो त्याला खरं म्हणजे काहीच कळलं नाही असं होतं. ते कळून घेऊ म्हणून कळत नाही, ते न कळतच कळतं. आणि मग मला कळलं ही भावनाच तिथे राहत नाही. मी ब्रह्माला ओळखीन असं म्हणून जो देवाजवळ गेला त्याला काहीच प्राप्त होणार नाही. मीपणाने जो देवाला पाहू जातो त्याला देवाची प्राप्ती होत नाही. आपला अहंकारच देवाच्या प्राप्तीच्या आड येतो आणि तो बरोबर घेऊनच जर आपण देवाला शोधू लागलो तर तो कसा सापडेल? आपल्या आणि देवाच्या मध्ये आपल्या अहंकाराचा पातळ पडदा असतो आणि तो असल्यामुळे आपल्याला देव दिसत नाही. तो दूर करा म्हणजे देव दिसू लागेल. व्यापार चांगला चालला नाही म्हणजे मग विचारायला येता की तुम्ही व्यापार करायला सांगितला पण चांगला चालत नाही, पण त्याचबरोबर नामस्मरण करायला सांगितलं होतं आणि ते करीत नाही हे मात्र सांगायचं नाही. नामस्मरण केल्याने व्यापारात बिघाड येईल का? तुम्ही म्हणाल की आमच्या संसारात तुम्ही बिघाड करायला सांगता, परंतु मी बिघाड करायला सांगत नसून माझ्या सांगण्यावरून तुम्ही नामस्मरण केलं तर उलट तो चांगलाच होईल. काळजी न करता संसार करा. रामाला जे करायचं ते तुम्ही काही केलं तरी करायला तो चुकत नाही, मग काळजी करून तरी काय होणार आहे? जे भोगायचं ते कष्टाने भोगण्यापेक्षा आनंदाने भोगलेलं काय वाईट? जे जे आघात होतील ते त्याचे म्हणून त्याच्याकडे पाठवावेत. आपल्याला त्यांच्याशी कर्तव्य नाही असं समजत जावं. आपल्याला नवस करायचा असेल तर असा करावा की मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद दे, म्हणजे मला समाधान राहील. दुसरं काही मागण्याची इच्छाच होऊ देऊ नको असं मागावं, म्हणजे आपल्याला त्याचं होऊन राहता येईल. मनुष्याची शांती बिघडायला जगामध्ये दोनच कारणं आहेत. एक म्हणजे आपल्याला हवं ते न येणं आणि दुसरं म्हणजे आपल्याला नको ते येणं. या दोन्हीपैकी आपल्या हातामध्ये एकही नाही, मग आपण दुःख का करावं? भगवंताच्या नामाची एकदा गोडी लागली ना की सर्व काही साधतं. नाम अभिमानाचा नाश करतं. नामाने हवे नकोपणाची बुद्धी होत नाही. साधूसंतांनी आवर्जून सांगितलेलं हेच नाम तुम्ही सतत घेऊन समाधानाचा शाश्वत ठेवा मिळवा. भगवंताजवळ असं काही मागा की पुन्हा दुसरं काही हवेसेच वाटणार नाही. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोतेहो, आता ऐकूयात अण्णा जोशी यांची गीतरचना. संगीत आहे नीळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर सुधीर फडके.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, ऐकूया स्नेहल भाटकर यांच्या संगीत रचनेतली गदी माडगुळकर यांची पदरचना. स्वर आहे पंडित राम मराठे आणि मीना जोशी यांचा.

आता ऐकूया संत माणिक प्रभू यांची भक्तिरचना. संगीत अनिल अरुण आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 6:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 6:30. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

श्रोते हो सादर करत आहोत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक आहेत आशीष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

ओम श्री विष्णवे नमः। श्री गरुड पुराणात यानंतर नीतिसार कथनाचा पुढचा भाग आहे। श्री सूत म्हणतात, जो मनुष्य निश्चित सत्य अशा वस्तू आणि विषयांचा त्याग करून असत्य गोष्टींचं सेवन करतो तेव्हा सत्य गोष्टींचा नाश तर झालेलाच असतो आणि असत्य गोष्टींचा आपणहूनच नाश होतो। बोलता न येणाऱ्या माणसाची विद्या अशीच निष्फळ ठरते। ज्याप्रमाणे भित्र्या माणसाच्या हातात दिलेलं शस्त्र निरुपयोगी ठरतं त्याप्रमाणे हे होतं। म्हणूनच म्हटलं जातं की सुंदर पत्नी पाहण्यासाठी नेत्र, उत्तम सुग्रास भोजन करण्यासाठी पचनशक्ती, रमणीबरोबर रतिक्रिया करण्याची शक्ती आणि दान करण्यासाठी उदार मन, या गोष्टी अशा तशा मिळत नाहीत। त्यासाठी पुष्कळ कठीण तपश्चर्या करावी लागते। ज्या धनामुळे वाईट कृत्य केली जातात त्या धनाचा काय उपयोग? परंतु काहींची शक्ती अशी असते की जे सर्पाच्या मस्तकावरील मण्याचं ग्रहण करू शकतात, बालकाच्या मुखातून निघालेल्या सुभाषितांचं कौतुक करतात, तसंच अपवित्र स्थानातून सुद्धा सोनं उचलतात आणि वाईट कुळातील स्त्रीरूपी रत्नाचा स्वीकार करू शकतात। मनुष्याने इतरांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मान द्यावा, कारण मस्तकावर शोभा देणारा दागिना कधी पायात घालून शोभा देत नाही। कानात आभूषण ठरणारा मोती पायात बांधला तर त्याला शोभा नाही असं नाही, परंतु तो पायात बांधणाराच निंदेला पात्र ठरतो। पाणी, पाषाण, वस्त्र, अग्नी, पुरुष, नारी, प्रत्येक वस्तूत अंतर असतं। जसं अप्रबुद्ध पुरुषाने अग्नीचं मुख खाली केलं तरी त्याच्या ज्वाला परत वरच येतात। चांगल्या जातीचा घोडा कधी चापकाचे फटके सहन करीत नाही। सिंह आपल्या समतुल्य हत्तीची गर्जना देखील सहन करू शकत नाही। स्वाभिमानी माणूस जवळ संपत्ती नसली तरी दुष्ट माणसांची सेवा करण्याची, अगर त्यांच्याजवळ मदत मागण्याची इच्छा सुद्धा करीत नाही। अत्यंत भुकेने व्याकुळ झालेला पीडित सिंह सुद्धा कधी गवत खाऊन राहत नाही, तो हत्तीचं उष्ण रक्त पिऊनच आपली क्षुधा शांत करतो। तात्पर्य, माणसाने आपला स्वाभिमान कधीही सोडू नये। आपल्या शत्रूवर उपकार करून त्याला माणसाने वश करून घ्यावं आणि नंतर त्याच शत्रूच्या मदतीने इतर शत्रूंचा नाश करावा। ज्याप्रमाणे पायात गेलेला काटा त्याच प्रकारच्या दुसऱ्या काट्याने काढावा लागतो त्याप्रमाणे वागणं आवश्यक आहे। दुसऱ्याचं वाईट कधीही चिंतू नये, अगर त्याबद्दल कधी विचार करू नये, कारण ज्याप्रमाणे नदीच्या तटावर उभे असणारे वृक्ष स्वतःच एक दिवस नदीत उन्मळून पडतात त्याप्रमाणे वाईट लोकांचा आपणहून नाश होतो। धन, विद्या, आहार आणि व्यवहार यामध्ये मनुष्याने आपल्या फाजील लज्जेचा त्याग करावा। ज्या ठिकाणी हिताची भावना, दाक्षिण्य, दानशीलता आदी गुण नसतील त्या ठिकाणी वास्तव्य करू नये। मनुष्य सर्वज्ञ कधीच होऊ शकत नाही आणि अत्यंत मूर्ख असा देखील जगात कोणी नसतो। फक्त जो आपल्या ज्ञानाप्रमाणे जितकं जाणतो त्यामुळे तो त्या प्रमाणात विद्वान होत असतो। आता यानंतर गरुड पुराणामध्ये राजा आणि राजसेवक यांची लक्षणं आली आहेत। श्री सूत म्हणतात, मी आता तुम्हाला राजा आणि प्रजेच्या लक्षणासंबंधी थोडं सांगतो। प्रत्येक राजाला नेहमी सर्वांची निवड करायला पाहिजे। सत्य आणि धर्माने राज्य करणारा राजा नेहमी राज्याचं पालन करीत असतो। शत्रूवर विजय मिळवून आपल्या भूमीचं धर्मपूर्वक पालन करतो आणि प्रयत्नपूर्वक पालन करणं त्याला अनुचितच आहे। धर्माने पालन करणाऱ्याचंच भूमी आणि राज्य असतं आणि अशा राजाला कीर्ती, आयुष्य, यश आणि बल हे साथ देतात। धर्माने राज्याचं पालन करणाऱ्या राजाने भगवान विष्णूंची अर्चना करावी आणि गाय तसंच ब्राह्मण यांच्या हितकार्यात मग्न राहावं। आपल्या इंद्रियांवर विजय मिळवणारा राजाच प्रजेचं पालन करण्यात यशस्वी ठरतो।
राजाने सतत ध्यानात ठेवलं पाहिजे की जगातील धनदौलत क्षणभंगूर आहे, तेव्हा राजाने धर्मावरच लक्ष केंद्रित करायला पाहिजे. धन आणि वैभव हे वेळ आल्यावर क्षणार्धात नष्ट होऊन जातात. राजाने सतत ब्राह्मण आणि हरीचं स्मरण आणि भजन करावं. त्याने परस्त्रीला मातेसमान पाहावं आणि परधन मातीच्या ढिगाऱ्याप्रमाणे तुच्छ लेखावं. या जगात संपत्तीलाच लोक मानतात आणि तिचा संचय करून ठेवतात, परंतु त्या अज्ञानी लोकांना कळत नाही की राजाच पुत्राप्रमाणे प्रजेचं पालन करीत असतो, त्यासाठी धनसंचय करू नये. ज्या राजाला शास्त्रीय ज्ञान नसतं तो राजा अपूर्ण ज्ञानाचाच असतो आणि शस्त्रही नसतो, तो आंधळ्याप्रमाणे काहीही बघू शकत नाही. या राजाचे पुत्र मंत्रीगण पुरोहित इत्यादी निद्रिस्त अथवा आळशी असतात, प्रजेकडे त्यांचं लक्ष नसतं. अशा राजाचं राज्य फार काळपर्यंत टिकू शकत नाही आणि ज्या राजाने या सर्व सेवकांना काबूत ठेवला असेल तो राजा खरं तर पूर्ण भूमंडळाचाच अधिकारी होतो. राजाने संकटकाळी त्रस्त होऊ नये, मन स्थिर ठेवावं. त्याने नेहमी सुखदुःखात समबुद्धी ठेवावी आणि आत्मा देखील प्रसन्न ठेवावा. धैर्यवान माणसाने कष्टांनी कधीच उदासीन न होता, ज्याप्रमाणे चंद्र राहूच्या कक्षेत प्रवेश करून सुद्धा परत पूर्वीसारखा तेजस्वीच राहतो, त्याप्रमाणे वागावं. राजाने धन, वेद आणि अर्थशास्त्र यांचं रक्षण करावं. जो राजा काहीही कारण नसताना मंत्रीगणावर कोपिष्ट होतो तो शीघ्र संतापी सूर्याकडून राग ओढवून घेतो. जो राजा अहंकाराने मदमस्त होऊन विलासात दंग होतो तो राजा शत्रूकडून लवकरच पराभूत होतो. म्हणून राजाने अतिरिक्त सुख भोग इत्यादींचा त्याग करावा. उद्योग, साहस, धैर्य, बुद्धी, पराक्रम इत्यादी गुणांनी राजाने नेहमी उत्साहित राहावं. यानंतर गरुड पुराणामध्ये राजा आणि मंत्रीगण यांची लक्षणं आली आहेत. श्री सूत पुढे म्हणतात, मंत्रीगण देखील विविध प्रकारचे असतात. त्यांचे उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ असे प्रकार पडतात. या मंत्र्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे राजाने कर्तव्य नियोजित करावं. या मंत्रीगणांचं परीक्षण कसं करावं याचीही माहिती गरुड पुराणात आहे. ज्याप्रमाणे सोन्याची परीक्षा घर्षण, छेदन, तापन आणि ताडण या चार प्रकारांनी होते, त्याप्रमाणे मंत्र्यांची परीक्षा देखील व्रत, शील, कुल आणि कर्म अशा चार प्रकारांनी केली जाते. जो मंत्री कुल आणि शील या दोघांनी युक्त तसंच सत्य आणि धर्माचं पालन करणारा असतो त्याला कोषाध्यक्ष करावं. रत्नांची मोल जाणणारा बली आणि अबलांची परीक्षा करणारा त्याला सेनाध्यक्ष करावं. गोड बोलणारा, बुद्धिमान, सर्व शास्त्रांचा ज्ञाता अशा साधुपुरुषाला लेखनिक पद द्यावं. शूर आणि दिलेलं काम जसंच्या तसं करणाऱ्याला दूत बनवावं. तर वेद आणि वेदांग जाणणारा आणि होम हवन करणाऱ्याला पुरोहित म्हणून नियुक्त करावं. यापैकी कोणी आळशीपणा करील तर त्याला कामापासून दूर करावं. जो मंत्री विद्वान असून सुद्धा ज्याचे विचार कपटी असतात त्याचा त्वरित त्याग करावा. जसं मस्तकावर मोती धारण करणारा सर्पसुद्धा विषारी असतो, सर्पाचं विष जसं उग्र असतं तसंच दुर्जनांच्या तोंडी असलेलं वचन हे सुद्धा विदारकच असतं. सदा उत्साही आणि समाधानी असणारे आणि सुख तसंच दुःखात समान भावना ठेवणारे असे धैर्यशील मंत्री हे सुद्धा दुर्लभच असतात. राजाने प्रथम शस्त्र आणि धनधान्य यांचा संग्रह करावा आणि मगच शत्रूचा निपात करावा. युद्ध जर दीर्घकाळ चालला असेल तर राजाने 6 किंवा 12 महिन्यांनंतर तह करावा आणि जेव्हा असं वाटेल की आपण आता पूर्णपणे सैन्याने सुसज्जित आहोत आणि युद्ध जिंकण्यासाठी समर्थ झालो आहोत तेव्हाच शत्रूवर चाल करून जावं. जो राजा मूर्ख लोकांना अविचाराने विविध पदांवर नियुक्त करतो त्याच्या यश आणि अर्थ यांचं नुकसान तर होतंच, शिवाय नरकात जावं लागून
त्याचं पूर्ण पतन होतं. तात्पर्य, राजाने नेहमी धार्मिक बुद्धिमान अशाच लोकांना नियुक्त करावं की जे राज्याचं हितच साधतील, आणि अशा आपल्या मंत्र्यांकडून प्रजेचं, ब्राह्मणांचं आणि गोमातेचं रक्षण होते आहे की नाही हे राजाने पाहावं. यानंतर नीतीशास्त्राचं सविस्तर वर्णन गरुड पुराणात आलेलं आहे. श्री सूत म्हणतात, पंडित पुरुषांमध्ये चांगलं वाईट जाणण्याची विवेकबुद्धी नेहमीच असते, म्हणून राजाने अशा गुणी लोकांनाच नियोजित करावं. त्याने नेहमी सज्जन लोकांची संगती धरावी, त्यांच्याबरोबर चर्चा आणि मैत्री करावी. दुर्जन लोकांमध्ये दोषच अधिक असतात आणि अशा लोकांच्या संगतीचा परिणाम अखेर वाईटच होतो. राजाने अशीच संपत्ती मिळवावी की जिला कोणाकडून नावं ठेवली जाऊ नयेत, अर्थात अन्यायाने धनसंचय करू नये आणि मिळवलेल्या संपत्तीचा उपयोग हा चांगल्या गोष्टीसाठीच करावा. ज्या पुरुषामध्ये स्वभावतःच कोप आहे तो वनात जाऊन राहिला तरी देखील ते दोष त्याच्यात निर्माण होतातच, परंतु घरात राहून इंद्रियांवर ताबा ठेवणं ही एक मोठी उग्र तपश्चर्या आहे. सत्यामुळे धर्माचं रक्षण होतं आणि योगामुळे विद्या सुरक्षित होते. ज्याप्रमाणे भांडं घासल्याने भांड्याचं आणि शिलामुळे कोळाचं रक्षण केलं जातं, दुसऱ्याजवळ धनाची याचना करणं आणि अपमानित जीवन जगणं यापेक्षा विंध्य जंगलात जाऊन राहावं, सर्पाच्या वारुळापाशी वास्तव्य करणं किंवा जलामध्ये प्रवेश करणं हे अधिक श्रेयस्कर होय. विधिलेख हा नेहमीच बलवान असतो, त्यामुळे कित्येक पंडित पुरुषांना सुद्धा विधिलिखितापुढे नमावं लागतं. दैवापुढे कोणाचंच काहीही चालू शकत नाही हा नियमच आहे, म्हणूनच अशा प्रबल कर्माला आम्ही पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. शुद्ध बुद्धीला जीवनात नेहमीच महत्त्व असतं. माणसाने जसं कार्य केलेलं असतं तसंच त्याला

उलट ज्ञान दिल्याने ती अधिक वाढते. विद्येचं क्षेत्र विहिरीतल्या पाण्याप्रमाणे नियंत्रित नसतं. सर्व प्रकारच्या शुद्धतेमध्ये अन्नाची शुद्धता याला विशेष स्थान आहे. अन्न सेवन करणाऱ्याने जर ते अयोग्य अशुभ सेवन केलं तर त्याची शुद्धता पाणी किंवा मातीने कधीच होत नाही. सत्याचं पालन करण्याने शुद्धता होते. मन शुद्ध केल्याने, इंद्रियांवर नियंत्रण ठेवल्याने शुद्धता होते. जो माणूस सत्य आणि धर्माचं पालन करतो त्याला स्वर्गप्राप्ती सहज होते. आणि ज्याच्या बोलण्यात नेहमी सत्यता असते त्याला अश्वमेध यज्ञ करून मिळणाऱ्या पुण्यापेक्षा अधिक पुण्य मिळतं. जो माणूस आदर प्राप्त होऊन सुद्धा प्रसन्नता किंवा संतोष दाखवत नाही किंवा अपमान झाल्यावर सुद्धा कोप प्रकट करीत नाही अशी माणसं साधू पुरुषच असतात. कोणत्याही गोष्टीने अलक्ष्य वस्तूंची प्राप्ती होत नसते. म्हणून माणसाने त्याच्या अभावाबद्दल दुःख मानूच नये. उलट असं मानावं की ज्याची मी कधी अपेक्षा केली नव्हती आणि तरी देखील जे मला प्राप्त झालं होतं माझ्यासाठी ईश्वराने धाडलं होतं ते परत माझ्यापासून दूर झालेलं आहे. जिथून आलं होतं तिथेच परत गेलं असं मानल्याने दुःख करण्याची वेळ येत नाही. जसं एकाच वृक्षावर रात्रीच्या वेळी अनेक प्रकारचे पक्षी येऊन निवास करतात आणि पहाट होताच विभिन्न दिशांना उडून जातात त्याप्रमाणे निस्संगता हवी. त्यासाठी कशाचं दुःख करू नये. एका ध्येयासाठी सारे लोक प्रयाण करीत असतात. त्या मार्गावर कोणी घाई करून पुढे जातो कोणी मागे राहतो त्यासाठी दुःखाचं काहीच कारण नसतं. जगात हा शिवाशिवीचा खेळ नित्य चालू असतो. ज्याचं मरण आलेलं नसतं तो कोणत्याही कारणाने मरत नाही आणि ज्याची वेळच भरलेली असते तो साध्या तृणाच्या अग्रभागाने सुद्धा मरतो. कोणत्याही उपायांनी जगत नाही. मृत्यूची वेळ निश्चित असते. इतर कारणं केवळ निमित्त असतात. जे प्राप्त होणार असतं त्याला माणूस प्राप्त करतोच. जिथे जाणं निश्चित असतं तिथे माणूस जाऊन पोहोचतोच. सुखदुःखाचं देखील असंच असतं. भाग्यानुकूल माणूस सर्व काही प्राप्त करीत असतो त्यासाठी प्रलाप करण्याची आवश्यकता नसते. दैवाने आधीच निश्चित झालेलं फळ वेळ आल्यावर आपणहूनच प्राप्त होत असतं. ज्याप्रमाणे वृक्षावर देखील एका निश्चित समयी फूल आणि फळ यांची उत्पत्ती होते. ज्या ठिकाणी मारणारा आहे तिथे मृत्यू आहेच आणि जिथे संपत्ती आहे तिथे लक्ष्मीचा वास असतोच. पूर्वजन्मात केलेलं कार्य माणसाजवळ असतंच. ज्याप्रमाणे हजारो गायींमध्ये सुद्धा बछडा आपल्या आईलाच जाऊन चिकटतो त्याप्रमाणे केलेलं कार्य त्या माणसाच्या जवळ जाऊन पोहोचतंच. हे विप्रा, पुष्कळ विचार केल्यानंतर मी असं पाहिलं आहे की जो पुरुष सतत राग द्वेष करीत राहतो त्याला सुखाची प्राप्ती कधीच होत नाही. आणि सुखाचा निवास खरं तर तिथेच असतो जिथे निवृत्ती असते. जिथे स्नेहाची आपलेपणाची भावना असते तिथे भय नसतं. कारण दुःखाचा आधार नेहमी स्नेहच असतो. यासाठी स्नेहाचा त्याग केला आणि निवृत्ती मार्ग स्वीकारला तर महान सुख मिळतं. या जगात सुख आणि दुःख एकसारखी परावर्तित होत असतात. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख अशी चक्राप्रमाणे त्यांची गती चालू राहते. तात्पर्य, माणसाने सुखाने हुरळून जाऊ नये आणि दुःखाने निराश आणि नाराजही होऊ नये. यानंतर गरुड पुराणामध्ये नीतीशास्त्राचं कथन अजून सविस्तर आलं आहे. श्री सूत म्हणतात, या जगात कोणी कोणाचा मित्र नाही अथवा शत्रूही नाही. कारण परत्वे माणसं माणसांची मित्र आणि शत्रू बनतात. ज्याने केवळ एकदाच परमभावभक्तीने हरिनामाचं स्मरण केलं आहे त्याने मोक्षप्राप्तीची आपली वाट सहज सुलभ केलेली असते. जर एकदा निर्माण झालेली प्रीती कायम ठेवायची असेल तर माणसाने तीन गोष्टी वर्ज्य केल्या पाहिजेत. पहिली द्यूत क्रीडा, दुसरी संपत्तीची देवाणघेवाण आणि तिसरी परस्त्रीशी संभाषण. या त्या तीन गोष्टी. अग्नी, जल, स्त्री समुदाय, सर्प आणि राजकुल या गोष्टी नेहमी दुसऱ्यांच्या सेवेसाठी असतात. परंतु याच गोष्टी प्राणांचं हरण करणाऱ्या देखील असतात.

माणसाने कधीही आपले दोष दुसऱ्याला देऊ नयेत किंवा दुसऱ्याचे दोष आपण ग्रहण करू नयेत. दुसऱ्यांच्या विकारांना नेहमी कासवाच्या अंड्याप्रमाणे दुरून पाहावं. त्याच माणसाला पंडित म्हणलं जातं जो आपल्या मधुर वाणीने बायकांचा सुद्धा मनोरंजन करतो, विनयपूर्ण भाषणाने प्रगल्भ पुरुषांना प्रसन्न करतो आणि जो संपत्तीने पत्नीचं, तपश्चर्येने देवांचं आणि चांगल्या विविध प्रकारच्या ज्ञानाने सर्व लोकांचं समाधान करतो, असा पुरुषच पंडित समजला जातो. जो मित्राला छळून, वाईट आचरण करून, दुसऱ्यांना त्रास देऊन आणि लुटून समृद्ध होणारा असतो आणि तसाच चैनीत राहून विद्या मिळवणारा असतो आणि कठोर वागून पत्नी मिळवण्याची इच्छा करतो, तो कधीही पंडित मानला जात नाही. झाडावरील फळांची प्राप्ती करण्याची इच्छा झाल्यावर जो माणूस झाडच तोडून फळ प्राप्त करून घेतो तो मूर्खच म्हणावा लागेल. हे विप्रा, कोणी म्हणेल की साधन संपत्तीने श्रीमंत असलेला माणूस तपस्वी असतो, तशीच मद्यपान करणारी स्त्री देखील साध्वी असते, तर असं म्हणण्यावर मी श्रद्धायुक्त विश्वास ठेवूच शकत नाही. जी व्यक्ती विश्वासाला पात्र नाही तिच्यावर कधीही विश्वास ठेवू नये. अगदी विश्वासू मित्रावर सुद्धा पूर्ण भरवसा ठेवू नये, कारण काही कारणाने मित्रच रागावला तर आपली गुपितं सुद्धा फोडायला तो मागे पुढे पाहत नाही. सर्व प्राणीमात्रांवर विश्वास ठेवणं आणि सर्वांमध्ये सात्विक भाव आहे असं मानणं, आपलंच गुपित आपल्याद्वारा गुप्त ठेवण्यात यश मिळवणं ही एखाद्या साधू पुरुषाचीच लक्षणं आहेत. अधिक पाणी प्यायल्याने, कठीण वस्तू खाल्ल्याने, शरीरातील वाईट पदार्थ बाहेर न टाकल्याने आणि दिवसा झोप घेऊन रात्री जागरण केल्याने सर्व रोगांचा प्रवेश मनुष्य शरीरात होऊ लागतो. ताजं लोणी, डाळ, खिरीचं जेवण, गरम पाणी, वृक्षाची शीतल छाया या गोष्टी माणसाला लगेच जीवदान देणाऱ्या आहेत. त्यांचं मनुष्याने सेवन करावं. फाटकं वस्त्र, मळकं वस्त्र धारण करणारा, शरीरावर घाण राखणारा, भरमसाठ भोजन करणारा, निष्ठुर वाक्य बोलणारा आणि सूर्याच्या उदय अस्ताच्या वेळी झोपेत असणाऱ्या व्यक्तीला संपत्ती, धन आणि वैभव सोडून जातं. हत्ती, घोडा, रथ आणि गाय यांच्या पायांनी उडालेली धूळ शुभ असते, तर गाढव, उंट, बकरी यांच्यापासून उधळणारी धूळ ही अशुभ मानली जाते. शत्रूबरोबर तह करून त्याच्यावर आश्वासून राहून जो माणूस निश्चिंत राहतो तो वृक्षाच्या फांदीवर झोपल्याप्रमाणे संकटातच पडतो. म्हणूनच मनुष्याने या जगात अत्यंत चांगलं आणि सोज्वळ राहून चालत नाही किंवा निष्ठुर होऊनही चालत नाही. त्याने नेहमी डोळे उघडून परिस्थितीचा विचार करावा आणि त्याप्रमाणे वागावं. जगात माणसाने फार साध आणि कोमल राहून चालत नाही, त्यामुळे त्याला हानीच पत्करावी लागते. ज्याप्रमाणे वनातील सरळ असलेले वृक्ष कामासाठी कापले जातात आणि वेडेवाकडे वृक्ष देखील तिथेच उभे असतात, फळांनी लगडलेल्या वृक्षांच्या फांद्या नेहमी खालीच वाकलेल्या असतात, त्याप्रमाणे गुणी आणि सज्जन माणसं देखील अहंकारी न होता नम्रताशील असतात. जगात दुःख प्राप्त होण्यासाठी कोणी मनुष्य प्रार्थना करीत नसतो, पण न बोलावता सुद्धा दुःख समोर उभं राहतं आणि नंतर मागे फिरतं. अशा गायीचा काय उपयोग जी दूध देत नाही किंवा गर्भात राहत नाही. तसंच अशा पुत्रांचा जन्मून तरी काय उपयोग की जे विद्वान पण नाहीत आणि धार्मिकही नाहीत. अशा पुत्रांचा जन्म निरर्थकच ठरतो. यापेक्षा केवळ एकटाच पुत्र असावा की जो संपन्न आणि विद्यालंकृत पंडित आहे. असा एकच पुत्र आपल्या गुणांनी संपूर्ण कुळाचा उद्धार करतो. वनात एक जरी झाड सुगंधित असेल तर पूर्ण वन सुगंधित होऊन जातं. तसाच एकच गुणी पुत्र हा संपूर्ण कुळात प्रख्यात ठरतो. पुत्र 5 वर्षांचा होईपर्यंत त्याचं पालनपोषण आणि देखरेख ही करावी लागते. नंतर मात्र त्याला धाकदपटशा दाखवून आणि गुरुगृही पाठवून सुमार्गी लावावं. पुत्र मोठा झाल्यावर मित्र या नात्याने त्याच्याशी व्यवहार करावा. क्षमाशील मनुष्य नेहमीच चांगला असतो, परंतु त्याच्या क्षमा करण्याच्या स्वभावामुळे लोक त्याला दुर्बल समजू लागतात. पित्याच्या मृत्यूनंतर थोरला भाऊच पित्याच्या ठिकाणी असतो, कारण तोच सर्वांचं पालन करीत असतो.
दुसऱ्याचं धन पळवून आणून नंतर त्याचं दान दिलं तरी असा मनुष्य नरक प्राप्त करतो. ब्राह्मणावर आक्रमण करणारा सुद्धा नरकात जातो आणि आपल्या संपूर्ण कुळाचा नाश करून घेतो. दुसऱ्याने केलेले उपकार विसरून जाणारा माणूस कृतघ्न मानला जातो. शूद्राच्या घरी किंवा ज्या व्यक्तीच्या घरी सत्ता स्त्रीच्या हाती असते किंवा त्या घरात स्त्रीचा दुसरा पती पण निवास करीत असतो, तर अशा ठिकाणी देव आणि पितर असंतुष्ट होऊन भोजन करीत नाहीत. दुसऱ्याचे उपकार विसरणारा, आर्य असूनही स्वतःची श्रेष्ठता न पाळणारा, मनातल्या रागाचं प्रदर्शन करणारा आणि कुटिल वृत्ती असलेला असे चौघेही आपल्या स्वभाव आणि कर्मामुळे चांडाळ समजले जातात. शत्रू लहान आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नये. ज्याप्रमाणे अग्नीची एक लहान ठिणगीसुद्धा संपूर्ण विश्वाचा नाश करू शकते, तसाच लहान शत्रू बलवान ठरून घात करू शकतो. ज्याप्रमाणे रस्ते सर्वांचे असतात, त्यावरून जाण्याचा सर्वांचाच हक्क असतो, त्याप्रमाणे संपत्तीचं देखील असतं. ही संपत्ती माझी आहे असं समजून कधीही चालू नये. संपत्तीवर सर्वांचाच अधिकार असतो. हरिओम.

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक होते आशीष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

गरुड पुराणाची संपूर्ण मालिका ज्यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली त्यांची नावं अशी: स्वर्गीय संगीत भूषण पंडित राम मराठे, स्वर्गीय श्री श्रीनिवास अमृतराव केसकर, स्वर्गीय सौ वसुमती श्रीनिवास केसकर, स्वर्गीय सौ चंद्रप्रभा विश्वनाथ सातपुते आणि स्वर्गीय श्री विश्वनाथ सातपुते यांच्या स्मरणार्थ ही संपूर्ण मालिका प्रायोजित केली गेली।

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा।

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

भक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओ वरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुद्धा इंटरनेट रेडिओ वरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग चंद्रकंस.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग चंद्रकंस. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग हिंडोल बहार.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग हिंडोल बहार. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. श्रोते हो, ऐकूया विद्याधर गोखले यांची पदरचना, संगीत आणि स्वर पंडित राम मराठे.

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातलं, दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं, पी सावळाराम यांचं गीत.

0: आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.
1: उठ बा, विठ

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: श्रोते हो भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील एक भक्तिरचना ऐकूया। रचना आहे बाभ बोरकर यांची आणि संगीत आहे राम फाटक यांचं।

श्रोते हो ऐकूया स अ शुक्ल यांची गीतरचना. संगीत आहे ए पी नारायणगावकर यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे किशोरी आमोणकर यांचं आणि स्वर आहे किशोरी आमोणकर आणि रघुनंदन पणशीकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर आणि सहकारी यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत आहे वसंत आजगावकर यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा।

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00. भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 याचं पुनःप्रसारण 8:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे कार्तिकी गायकवाड यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग.
2: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरू श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा।

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

अभंग भक्ती गीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधा वरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना। संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ति सुधा वर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. हा 82वा श्लोक आहे. बहुनाम या राम नामी तुळेना, अभाग्या नरा पामरा हे कळेना. विषा औषध घेतले पार्वतीशे, जीवा मानवा किंकरा कोण पूसे. समर्थाने आदिनाथ महेशांत महादेवाचं नाम अनेक वेळेला घेतलेलं आहे. याच्यातही पुन्हा त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि वरच्या श्लोकामध्ये 81वा श्लोकामध्ये जी ओळ आली की दुजी तुळना तुळीता ही नस आहे, तोच विचार ह्या पहिल्या चरणामध्ये आला आहे. बहुनाम, माणसं अनेक प्रकारचं नाम घेतात. साधक निर्णयी नामं घेतात. जो जो ज्या त्या देवतेला मानतो तसं जे नाम असेल ते घेतात. काही सिद्ध मंत्र आहेत, ते सिद्ध मंत्र जपले जातात. पण समर्थांच्या म्हणण्याने, समर्थांच्या अनुभवाचा जो मंत्र आहे, ज्याला ज्या मंत्रांनी ज्या नामाने अनुभव आला तोच त्याला श्रेष्ठ वाटतो. तसं समर्थाने रामनामाचा जप केलेला असल्यामुळे ते या ठिकाणी म्हणतात बहुनाम. अनेक नामं आहेत, परंतु या सगळ्या नामामध्ये या रामनामी तुळेना त्याची रामनामाशी तुलना करता येत नाही. रामनाम सर्वात श्रेष्ठ असल्यामुळे ते ह्याला पासंगालाही पुरणार नाहीत ते नामं, इतकं रामनाम हे श्रेष्ठ आहे. हे त्यांच्या प्रचितीचं बोलणं आहे म्हणून ते सांगतात. प्रत्येकाला आपली आई ही सर्वात मोठी वाटत असते, श्रेष्ठ वाटत असते, कारण त्या आईने त्याला वाढवलेलं असतं, मोठं केलेलं असतं, त्यामुळे तो आईशी एकनिष्ठ असतो. तसं जनी जी साधना करून पूर्णत्व प्राप्त करून घेतलं त्या नामाशी ते एकनिष्ठ असतात. तसं इथं समर्थ म्हणतात अनेक नामं जरी असली तरी रामनामाची तुलना त्याच्याशी करता येत नाही. परंतु अभाग्यानारा पामरा, पामरा शब्द ते नेहमी वापरतात, किंकर पामर, क्षुद्रता तुच्छता दाखवण्याच्या दृष्टीनं की तो किती क्षुद्र आहे, किती लहान आहे सामर्थ्याने. म्हणून इथं म्हणतात अभाग्या नरा. ज्या नराला, ज्या माणसाला, पामराला या नामाचं महत्त्व कळत नाही तो अभागी आहे. तो त्याच्या जीवनामध्ये कितीतरी भाग्यवान समजला, घरदार आहे, बंगला आहे, गाडी आहे, सत्ता आहे, माणसं आहेत, आपण त्याला भाग्यवान समजतो. पण संत त्याला भाग्यवान समजत नाहीत. संतांच्या दृष्टीनं जर नाम मोखात असेल, त्याच्या चिंतनात तो अखंड राहत असेल, किंबहुना त्यासाठीच त्याचं जीवन आहे असं जर तो मानत असेल आणि तसं स्वतःही जगत असेल, दुसऱ्यालाही सांगत असेल, तर तो भाग्यवान नर आहे. पण इथं मात्र अभागी नरा पामरा हे कळे ना, त्याच्या लक्षातच येत नाही. कुणी सांगितलं तर पटत नाही, हे पुन्हा आणि दुर्दैव आहे. कळलं नाही तर निदान जाणकारांनी सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवावा, त्याच्यात संशय न ठेवता आपण त्या मार्गाने जावं. पण तेही होत नाही म्हणून तो आणखीनच अभागी. म्हणून अभागी नरा पामरा हे कळे ना. त्याला त्यांनी उदाहरण असं दिलेलं आहे विषा औषधं घेतले पार्वतीने, पार्वतीशे, पार्वतीचं आयुष्य महादेव, त्यांनी जे काही विषप्राशन केलेलं होतं समुद्र मंथनातून आलेलं बाहेर, ते विषप्राशन केल्यामुळे त्याचा जो कंठ दाह झालेला होता तो शमवण्यासाठी त्यांनी हे रामनामाचं औषध घेतलं. इतर बऱ्याच गोष्टी केल्या त्यांनी. मस्तकावर गंगा धारण केली होती, भालावर चंद्रकोर होती शीतल देण्यासाठी, शीतलता. गळ्यामध्ये सर्प होता की सगळ्यांनी तो दाह शमावा म्हणून, पण त्यांनी भागलं नाही. म्हणून त्यांनी काय केलं, तर रामनाम कंठात धारण केलं. जसं म्हणतात, सगळं रामायण सोडलं आणि फक्त राम ही दोनच अक्षरं त्यांनी धारण केली, अखंड, तात्पुरती नव्हे. आणि आज देखील जे महादेव जे रामनाम कंठात धारण करून दिलेले आहेत, प्रत्यक्ष महादेवाने त्याला एवढं महत्त्व दिलेलं आहे. मग जीवा मानवा किंकरा कोण पुसे, मग तर माणसाला कोण विचारतो. त्या विषावर उतारा म्हणून त्यांनी रामनाम वापरलेलं आहे आणि त्याचा परिणाम झालेला आहे. अशा स्थितीत एखाद्या सामान्य किंकराने, मानवाने, पामराने जर नामाकडे दुर्लक्ष केलं, त्याला महत्त्व दिलं नाही, तो कोण विचारतो. असं म्हटलं आहे की हरिहर ब्रह्मादिक ज्याला मानतात, तर तू एक मानवी रंक भजेचिना तरी काय गेलं, तुझं नुकसान आहे, त्यांचं काय व्हायचं आहे. तू नाम घेतलंस नाही घेतलंस, त्या नामाचं काय नुकसान व्हायचं आहे, किंवा ज्याचं नाम घेतलं त्याचं काय नुकसान व्हायचं आहे, तुझं नुकसान आहे. जे सोपं साधं करण्याजोगं आहे आणि त्याचा फायदा खूप आहे तुझ्या जीवनाच्या दृष्टीनं, ती सोडून तू अवांतर गोष्टीमध्ये रमलेला आहेस. आता ह्याला काय करणार, सांगायचं काम केलेलं आहे पण तुझ्या बुद्धीत ते उतरत नाही, मनाला पटत नाही, त्याला इलाज नाही. म्हणून संत देखील सांगतात सांगतात आणि शेवटी कंटाळतात, सांगूनही माणसं ऐकत नाहीत, ते पुन्हा आपल्याच मार्गाने जातात. म्हणून संत देखील कंटाळून म्हणतात, जाऊ दे आता, ज्याचा नशीब त्याच्याबरोबर, आपण काय करणार. म्हणून इथं पुन्हा म्हटलं आहे, बहु नाम ह्या रामनामी तुळेना, अभाग्या नरा पामरा हे कळेना. विषा औषध घेतले पार्वतीशे, जीवा मानवा किंकरा कोण पुसे. त्याला कोण विचारणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे के जयस्वाल यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

शक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आशिष केसकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: अभंग भक्ती गीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची ती पत्नी त्याच्याबरोबर सती जाण्याकरता तयार झाली. त्याबरोबर औरव मुनींच्या ठिकाणी येऊन तिने नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं की मी आता सती जाते आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराज बाहूची पत्नी आहेस तू, तू आत्ता गर्भवती आहेस, ह्या स्थितीमध्ये तू सती जाऊ शकत नाहीस, कारण तुझ्या गर्भामध्ये शत्रूचा नाश करणारा चक्रवर्ती असा बालक आहे, तो यथाकाल जेव्हा जन्माला येईल तेव्हा त्याचं वैभव तू पाहशील, तुला हे सगळं राजसंपदा उपभोगायची आहे. आणि म्हणाले की मी तुला धर्मशास्त्र सांगतो की अशा स्त्रीला चितारोहण निषिद्ध आहे, की जी गरोदर आहे त्याचबरोबर जिची बालकं लहान आहेत तिनेसुद्धा चितारोहण करणं योग्य नाही. म्हणाले की तिला ब्रह्महत्येचं पातक लागतं असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. आणि म्हणून म्हणाले गर्भातील बालकाचा अशा प्रकाराने मृत्यू घडून येणं हे धर्मशास्त्राला मान्य नाही, आणि म्हणून हे सुव्रते तू कोणत्याही प्रकारे सती जाण्याचा विचार जो केला आहेस तो सोडून दे. त्याप्रमाणे त्या मुनींच्या शब्दावरती विश्वास ठेवून तिने आपला तो विचार सोडला, त्यांचं अर्धदैहिक झालं, सज्जनांच्या साह्याने तो सगळा पुढचा विधी पुरा झाला. आता ती योग्य काय करावं, कुठे जावं, म्हणाली मुनी आम्ही तुमच्याच आश्रमात येऊन राहतो, आपलीच सेवा करतो. आणि त्याप्रमाणे औरव मुनींच्या आश्रमामध्ये येऊन त्या दोघी पत्नी त्या ठिकाणी येऊन राहिल्या. आता ह्या दोघी पत्नींच्यामध्ये जी ज्येष्ठ राणी आहे तिला हिच्याबद्दल जरा असूया वाटू लागली, आणि म्हणून तिने हिला हिच्यावरती विषप्रयोग केला. तिला विष दिल्यानंतर तिच्या पोटात गर्भ आहे, ते विष तिच्या पोटात तसंच पडून राहिलं. पुढे बालकाचा जन्म झाला, परंतु औरव मुनी अधिकारी होते, त्यांना माहीत होतं की हिला विषप्रयोग झालेला आहे आणि हिच्या पोटात त्या गर्भाला कुठल्याही प्रकारचा त्रास न देता त्या औरव मुनींनी ते विष वेगळं ठेवलं आणि त्या विषाचा निचरा त्या बालकाच्या जन्माबरोबर झाला. आणि गर म्हणजे विष, विषाच्या सहित जो जन्माला आला त्याचं नाव त्यांनी सगर असं ठेवलं. आणि म्हणून त्या सगर नावाचा हा तिचा त्याचा जातकर्म संस्कार वगैरे सगळं काही झालं, त्याला अनेक विद्यांचं शिक्षण दिलं गेलं आणि मुलगा मोठा झाला, बुद्धीनी संपन्न झाला. आणि मग त्या मुलांनी आपल्या आईला एकदा प्रश्न विचारला की आई माझे वडील कुठे आहेत मला तू सांग. आणि हे जे सगळी परिस्थिती आहे, मी आजपर्यंत मोठा झालो पण वडिलांच्या शिवाय मोठा होताना मला फार दुःख झालं, या नारद पुराणात त्याचं वर्णन फार चांगलं केलं आहे. ते म्हणाले की जसा धर्महीन मनुष्य आहे किंवा मूर्ख मनुष्य आहे तो जसा परलोकामध्ये इहलोकामध्ये निंदित होतो तीच दशा म्हणाले पितृहीन पुत्राची होते ज्याला वडील नसतात. म्हणाले जशी चंद्राच्या शिवाय रात्र, कमळाच्या शिवाय तलाव, म्हणाले तसंच अवस्था पितृहीन बालकाची होते. धर्महीन मनुष्य आणि कर्महीन गृहस्थ, गायी आदी पशुहीन असलेला वैश्य तसाच पित्याशिवाय असलेला पुत्र शोभत नाही असं तो आपल्या आईला म्हणतो की सत्यरहित वचन आहे, साधू पुरुषाशिवाय सभा आहे, दयाशून्य तप जसं व्यर्थ जातं तशीच अवस्था तो म्हणतो पितृहीन बालकाची होते. नंतर वृक्षाविना वन आहे, म्हणाले जलाशिवाय नदी आहे, म्हणाले वेगरहित घोडा आहे, तशीच स्थिती म्हणाले पित्याशिवाय बालकाची होते. फार वर्णन सुंदर केलं आहे. आणि तो आपल्या आईला म्हणतो की असा मी पितृहीन बालक आहे, अत्यंत दुःख आहे मला, आणि पुत्राचं हे इतकं विव्हल होणारं बोलणं ऐकलं. आणि त्यानंतर त्या मातेनी त्याला सांगितलं की कोण शत्रू आहेत, कोणी तुझ्या पित्यांचा अपमान केला किंवा निंदा झाली वगैरे वगैरे. आणि त्याप्रमाणे तो म्हणाला मी आता त्यांचा नाश करीन, आणि अशी प्रतिज्ञा करून तो निघाला. औरव मुनींना प्रदक्षिणा घातली. आपल्याकडे पूर्वी पद्धत होती की आपण आता फक्त देवाला प्रदक्षिणा घालण्याचा संकेत चालू ठेवला आहे. पूर्वीच्या काळी कोणत्याही श्रेष्ठ पुरुषांना, मातेला, पित्याला आपण जसा आज नमस्कार करतो मोठ्यांचा आदर म्हणून, तसं पूर्वी त्यांना प्रदक्षिणा घालण्याची एक पद्धती होती. त्यांनी त्यांना प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला आणि औरव मुनींच्या आश्रमातून बाहेर पडला. बाहेर पडल्यावरती त्याला बाहेर कुलपुरोहित वसिष्ठ महामुनी भेटले. सगरांनी त्यांना प्रणाम केला. त्यांच्याकडून अनेक अस्त्र, अनेक शस्त्र, अनेक मंत्रविद्या त्यांनी ग्रहण केल्या आणि मोठा श्रेष्ठ सबल झाला. आणि जो त्यांनी युद्धामध्ये शक, यवन आणि इतर राजे जे इतर कुलामधले राजे, इतर वंशातले राजे, त्यांचा पराजय केला आणि प्राणभयानी बाकीचे राजे
त्या ठिकाणी शरण आले. तो म्हणाला, आता हे शरणागत येऊन काय उपयोग आहे, मी ह्यांचाही पराजय करतो. वसिष्ठ महामुनींनी सांगितलं, हे शरण आले आहेत ना, त्यांचं रक्षण कर, सगरा ऐक माझं. तेव्हा सगर त्यांना म्हणाला की गुरुदेवा, हे अशा दुराचारी लोकांच्या ठिकाणी तुम्ही का म्हणून अनाठाई दया दाखवता, कारण हे शत्रू म्हणाले दास बनून आलेले, यांचं ढोंग आहे. जसं म्हणाले एखादी चारित्र्यहीन स्त्री सौहार्दाचा व्यवहार करते, किंवा साधू म्हणजे सापानी जरी साधुता दर्शवली तरीसुद्धा तो त्या विषापासून दूर जात नाही किंवा डंख केल्याशिवाय राहत नाही, तसं म्हणाले यांच्यावर कुणी विश्वास ठेवावा, आपण यांच्या प्राणाचं रक्षण करू नये असं मला वाटतं. आणि वसिष्ठ मुनींना तो म्हणतो, मला युद्धाकरता परवानगी द्या. परंतु वसिष्ठ मुनींनी त्याला सांगितलं की माझं ऐक आणि त्यांना अभय दे. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वसिष्ठांनी जो उपदेश केला की ही कर्मानी बांधलेली आहेत, तुझ्यासमोर जेव्हा ती पराजित झाली आहेत तेव्हा आत्ताच ती मृतवत झालेली आहेत, त्यांना आणखीन तुला मारण्याचं काय कारण आहे. या शरीर हे आहे हे पापातून जन्माला येतं, आणि जे काही कर्माचे भोग आहेत ते ह्यांना भोगू दे आणि ते भोगून त्यांना जाऊ दे, कारण तू क्षत्रिय वीर आहेस, तुला अनाठाई यांना मारण्याचं काही कारण नाही, आणि यांना मारून तुला कोणती कीर्ती मिळणार आहे, असं वसिष्ठांनी सांगितलं, त्यांचं ऐकलं आणि सगरराजांनी त्यांना क्षमा केली. त्या सगरराजाच्या दोन पत्नी आहेत, एक केशिनी आणि दुसरी सुमती आहे. त्या विदर्भ राजाच्या राजा काश्यपाच्या त्या दोघी कन्या आहेत. आता त्यांना पुत्र नाही आणि त्यांनी और्व मुनींनी त्यांना पुत्रप्राप्तीसाठी वर दिले, पण त्यांनी सांगितलं की तुमच्यापैकी एकीला एकच पुत्र होईल आणि दुसरीला 60,000 पुत्र होतील, तर आता ह्यातलं कुणी काय स्वीकारायचं आहे ते बघा म्हणाले, आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वर मागावा. म्हणाले और्व मुनींनी केशिनीनी सांगितलं की मला एक पुत्र चालेल, राणी सुमतीने सांगितलं मला 8,000 पुत्र माझ्या ठिकाणी झाले तर चालतील. या सगर राजाचा हा वंश चालवणारा हा जो पुत्र आहे त्याचं नाव असमंजस आहे, आणि तो त्याच्या नावाप्रमाणेच चमत्कारिक आहे. आणि हिचे जे 60,000 पुत्र आहेत, आपल्याला माहिती आहे की कौरवांच्या ठिकाणी सुद्धा 100 कौरव आहेत, हे 60,000 पुत्र आहेत. आपण जर वाल्मिकी रामायणामधली जर कथा बघितली तर त्यामध्ये त्याचं वर्णन फार सुंदर केलं आहे की आज ज्या टेस्ट्यूब बेबीज आहेत ना ती पद्धती आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांनी रामायणात आता आपला तो विषय नाही म्हणून, पण त्यांनी जे वर्णन केलं आहे त्या सगर राजाच्या इथे की यांच्याकरता जशी एखादी इन्स्टिट्यूशन उभी करावी, आता ह्या 60,000 एखादं विद्यापीठ असावं, विद्यार्थी असावेत त्याच्यात, तसं हे 60,000 निर्माण व्हायचं आहे, तर त्यांच्याकरता किती नोकरचा कर, त्यांच्याकरता किती सांभाळणार आहे, त्यांना जन्माला घालण्याकरता केवढी मोठी प्रयोगशाळा, ते सगळं मोठं खटलं आहे. त्याचं वर्णन त्यांनी वाल्मिकी रामायणात केलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलं आहे, कोणत्याही संस्काराशिवाय आवश्यकता म्हणून जो जीव जन्माला घातलेला आहे, आज आपल्या सोप्या भाषेत बोलायचं तर एकदम छोटे छोटे रोबोज तयार केले तर काय होईल, असे 60,000 रोबोज आहेत अशी कल्पना करता येईल आपल्याला की एका विशिष्ट कार्याकरता त्यांची नियुक्ती आहे किंवा त्यांचा जन्म आहे. आणि म्हणून त्याप्रमाणे त्यांनी असं म्हटलं की त्या असमंजसाला एक पुत्र झाला, त्याचं नाव अंशुमान आहे आणि तो अतिशय सज्जन आहे, तो उत्तम आहे, विद्वान आहे, त्याच्या ठिकाणी सर्व उत्तम गुण आहेत. पण बाकी अंशुमान आणि हे 60,000 यांना त्यातलं काही नाही आहे. आणि मग पुढे असं होतं की ह्या सगराच्या पुत्रांना त्यांची पीडा आहे ह्या सगराला ह्या सगळ्या मुलांना सांभाळणं. तर तो म्हणतो की देवाला विनंती करतो की भगवंता ह्यांना कसं सांभाळू, हा असमंजस एक म्हणजे माणसासारखा माणूस तोही दुष्टतेने वागतो आणि हे तर सगळं काय प्रकरण मोठंच आहे, हे सगळे वेडे वाकडे वागतात, ह्या सगळ्यांना मी कसं सांभाळावं. त्यांनी सांगितलं, हे सगरा तू काही काळजी करू नकोस, तुझा थोड्याच दिवसामध्ये ह्या सगर पुत्रांचा नाश होईल. आणि कपिल महामुनींच्या ठिकाणी केलेला हा जो त्यांनी एक प्रार्थना आणि जो विनंती वजा अर्ज आहे त्याला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये पुढच्या काळामध्ये आता सगर राजांनी अश्वमेध करावा असं जेव्हा वसिष्ठांनी सांगितलं, त्या अश्वमेधाचा जो घोडा आहे, सगळं वर्णन या पुराणात कथा खूप सविस्तर नाही आहे, तो जो अश्व आहे तो पळवून नेला इंद्रानी, कारण ह्याचा अधिकार मोठा, त्यामुळे तो अश्व गेला आणि त्यानंतर तो लपवून ठेवला जिथे कपिल महामुनी तपाला बसलेले होते त्या ठिकाणी त्या अश्वाला नेऊन ठेवला. आता त्याला शोधायचा
तो कुठे नेलं आहे, तेव्हा तो पाताळात आहे. त्यासाठी त्यांनी पृथ्वी खोदून मार्ग निर्माण केला पाताळापर्यंत जाण्याकरता. शेवटी ते सगरपुत्र त्या ठिकाणापर्यंत जाऊन पोचले. तिथे त्यांनी पाहिलं तर सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेले ते कपिलमुनी तपाला बसलेले आहेत. आता ही मूळचीच खोडसाळ मुलं, त्या तपास बसलेल्या त्या कपिलमुनींना त्यांनी छेडायला सुरुवात केली, त्यांना त्रास दिला, त्यांचा अपमान केला, त्यांच्या समाधीचा भंग केला. आणि कपिलमुनींनी डोळे उघडले आणि त्यांच्या डोळ्यातला जो अंगार आहे, आग आहे, त्या आगीमध्ये हे 60,000 सगरपुत्र भस्मसात झाले. आणि मग आता ह्या शोकसागरामध्ये बुडण्याचीच वेळ आली की हे सगळे पुत्र गेले. पण वर्णन असं केलं आहे की सगर राजाला दुःख झालं नाही, ते म्हणाले ते त्यांच्या कर्मानी त्यांना जो भोग भोगावा लागला तो भोग त्यांनी भोगलेला आहे. आता यज्ञ राहिला ना, कारण हे तिथं अडकलं आहे, तो पशु आला पाहिजे वरती. यज्ञाकरता पशु नाही आला तर तो यज्ञ जो थांबून राहिला आहे तो पुरा कसा व्हायचा मग. आणि आता सगर राजा त्याच्या बाजूनी ह्या हे सगळं बघता, आता त्यालाही पुत्र पाहिजे, कारण तोपर्यंत अंशुमान गेला, हे 60,000 पुत्र गेले, अंशुमान नाही तो असमंजस गेला. आणि आता त्यांनी पुत्र नाही अशी स्थिती होऊ नये म्हणून आपल्या नातवाला दत्तक घेतला, आणि नातवाला दत्तक घेऊन तो पुत्र झाला. आता त्याला सांगितलं की आता काही करतो पशु आण, त्याप्रमाणे अंशुमान त्याला धुंडाळून आणण्याकरता निघाला. आणि तो तिथे पोचल्यानंतर त्यांनी पाहिलं कपिल महामुनी बसलेले आहेत, त्यांना त्यांनी सांगितलं की ह्या पुत्रांनी जी दुष्टता केली त्याकरता मी आपली क्षमा मागतो, आणि जे घडलं आहे ते आपण उदार मनाने सोडून द्या, आणि हा जो यज्ञीय पशु आहे तो आम्हाला द्या. आणि म्हणाले दुसरं दुःख मला असं आहे की शेवटी हे सगराचे पुत्र आहेत, आणि यांना कुठला आता म्हणजे गती काय, यांना कुठला लोक मिळणार, तर अर्थात हे नरकातच असणार. आता त्यांची परिस्थिती काय, त्यांचं जीवन कसं जाईल, काय होईल, ह्याची धास्ती आम्हाला, काळजी आम्हाला वाटते. तर त्यांनी सांगितलं तू काळजी करू नकोस, तुझा पौत्र म्हणजे तुझा जो नातू आहे, म्हणजे जो दिलीपाचा पुत्र भगीरथ आहे, तो भगीरथ यांच्याकरता गंगा अवतरण करून मी गंगेला पुन्हा इथे प्रकट करील, आणि त्या गंगेच्या जलानी ह्यांना पवित्र करून ह्यांना पुन्हा स्वर्गलोकाला पाठवील. आता म्हणाले तुझा यज्ञ पशु तू घेऊन जा, तुझा यज्ञ पुरा कर. हा पितामहापाशी म्हणजे आता दत्तक वडिलांच्याकडे आलेला आहे, आणि त्यांनी त्यांना तो पशु दिला. यज्ञ पूर्ण झाला. यज्ञ पुरा झाल्यानंतर ह्या अंशुमानाला दिलीप नावाचा पुत्र झाला, दिलीप पुत्राला भगीरथ नावाचा पुत्र झाला. ह्या भगीरथानी तपश्चर्या करून गंगेला पृथ्वीवर आणलं, आणि शिवाची आराधना करून त्यांनी गंगेच्या साह्याने आपल्या पितरांना उद्धार करावा ह्या दृष्टीने त्यांनी तो म्हणजे प्रयत्न सुरू केला. आता एक अध्याय संपवताना ते बंद करतात आणि पुन्हा तो अध्याय पुढे चालू करतात. आणि मग ते म्हणाले की कश्यप नावाच्या ह्या मुनींनी जेव्हा बघितलं, हा विषय इथे आत्ता थोड्यापुरता थांबलेला आहे. आता ज्यांच्या ठिकाणी असुर आणि सुर म्हणजे देव आणि दानव यांची निर्मिती झाली आहे, असे कश्यप मुनी आणि त्यांच्या पत्नी दिती आणि अदिती या दोन पत्नी आहेत. तर अदितीनी देवांची निर्मिती केली, दितीनी दैत्यांची माता आहे. हिरण्यकश्यपू हा दैत्यांच्या ठिकाणचा सर्वात मोठा बलवान, अतिशय शूर असा राजा, समर्थ असा राजा, त्याचा मुलगा प्रल्हाद. आणि प्रल्हाद हा संत म्हणजे श्रेष्ठ सत्पुरुषच होता. प्रल्हादाचा पुत्र विरोचन, विरोचन हाही ब्राह्मण भक्त होता, मोठा आचरण संपन्न होता, आणि विरोचनाचा पुत्र बली होता. बलीही तसाच आचरण संपन्न होता, तोही असाच श्रेष्ठ होता, तेजस्वी होता, प्रतापी होता. त्या बलीनी पुष्कळ पृथ्वीचं तर राज्य उपभोगलंच, पण त्याचं सामर्थ्य इतकं होतं की त्यांनी देवांच्यावर स्वारी केली. आणि देवशत्रू बलीनी स्वर्गावर स्वारी केल्यानंतर इंद्राच्या राजधानीला म्हणजे अमरावतीला वेढा घातला, आणि देव आणि दैत्य यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं. त्या दैत्यांनी देवांच्या सैन्यावरती पुष्कळ मोठा शस्त्र आणि अस्त्रांचा मारा करून त्यांना पराजित केलं, आणि ते सगळे देव जे आहेत ते स्वर्गातून पळून गेले. स्वर्गातून पळून गेल्यामुळे कुठे कुठे कुठे लपून राहिले, स्वर्गलोकाचं राज्यही पुन्हा बलीला मिळालं. आणि जे दिक्पाल आहेत त्यांच्याही ठिकाणी अधिकार हा त्यालाच प्राप्त झाला, असा निर्वेधपणाने जणू काही त्रिलोकांचं राज्य हा बली उपभोगत होता.
आता ही परिस्थिती पाहिल्यानंतर ही जी देवमाता आदिती आहे तिला अतिशय दुःख झालं आणि तिला असं वाटलं की माझे पुत्र पराजित झाले आणि आज असे परागंधाहून कुठे कुठे राहत आहेत, आपण काय करावं. म्हणून तिने विष्णूचं ध्यान केलं, तपाचरणाला सुरुवात केली, कठोरात कठोर तप करायला सुरुवात केली. पायाच्या एका अंगठ्यावर उभं राहून तिने तप केलं. त्याच्यानंतर पुढं ती जे तपाकरता जी उभी राहिली

चक्राच्या सहाय्याने तिचं एकटीचं संरक्षण केलं, तिला दर्शन दिलं, ते प्रकट झाले. त्यांनी सांगितलं की देवमाते तुझ्या उपासनेवरती तपावरती मी लुब्ध आहे, मी प्रसन्न आहे. आता तुला काय पाहिजे आहे, तुझ्या मनाला जे वाटतं ते तू माग. तेव्हा आदितीने सांगितलं की हे बघा, मी आपल्याकडे काय मागू. पुष्कळ स्तुती केली त्यांची आणि स्तुती करून झाल्यानंतर ती त्यांना म्हणाली की मी आपल्या कृपेला पात्र झाले हेच माझ्या दृष्टीने पुष्कळ आहे, त्याचाच मला आनंद आहे. ह्याच्यापेक्षा मला काही हवं आहे, काही मागावं असं मला वाटत नाही. म्हणाले तू अंतर्यामी आहेस, तू परमेश्वर आहेस, तू सर्वज्ञ आहेस, तू सगळं जाणतोस. पण म्हणाले मी दैत्यांच्याकडून पीडित झालेली आहे, मी माझ्या पुत्रांचं ह्यावेळी मी संरक्षण करू शकत नाही, मी दैत्यांचाही वध करू इच्छित नाही कारण तेही माझेच पुत्र आहेत. त्यामुळे त्यांचा वध करून मला काही पाहिजे आहे असं मी म्हणत नाही, परंतु त्या दैत्यांना न मारता आपण माझ्या पुत्रांना संपत्ती द्या आणि माझ्या पुत्रांना स्थिर करा. त्यावेळी भगवंत म्हणाले की हे देवी, तुझ्या विचारांवर मी इतका प्रसन्न झालो आहे की तुझं कल्याण असो. म्हणाले मी स्वतःच म्हणाले तुझा पुत्र होईन आणि तुझ्या पोटी जन्माला येईन. कारण म्हणाले तुझ्या जी तुझ्या पतीची जी दुसरी पत्नी आहे, जी सवत आहे, तिच्या पुत्रांच्या विषयी तुझ्या मनात इतकं वात्सल्य आहे, असं वात्सल्य दाखवणारी स्त्री कुठे बघायला मिळणार. हा तुझा अंतःकरणातला जो भाव आहे तो विलक्षण आहे. आणि नारद पुराणाच्या पूर्वभागात त्यांनी त्याचं वर्णन केलं आहे की भगवान विष्णू असं म्हणाले की स्वात्मजे वान्य पुत्रे वा अन्य पुत्रे वा यहा समत्वेन वर्तते न तस्य पुत्र शोकः स्यादेव धर्म सनातनः. म्हणाले जे आपल्या पुत्रांच्या प्रमाणेच इतरांच्या पुत्रांना लेखतात, दया करणे जे पुत्रासी तेच दासा आणि दासी, संतांचं लक्षण सांगितलंय. म्हणाले आपल्या पुत्रांच्या वरती जे प्रेम आहे तेच सर्वांच्या विषयी प्रेम आहे. हा भाव म्हणाले ज्यांच्या अंतःकरणामध्ये असतो, न तस्य पुत्र शोकः. तुला म्हणाले माते कधीही पुत्रांचा शोक होणार नाही कारण एष धर्म सनातन, हा सनातन धर्म आहे की धर्मानी सांगितलंय की हे फल मिळेलच मिळेल. मग आदिती म्हणाली देवा की आपण म्हणालात की आपण माझ्या उदरी येणार, पण आपण कसे येणार, मी आपल्याला कशी धारण करू शकणार, मी सामान्य मानव स्त्री आहे, आपण अनंतकोटी ब्रह्मांडाचे नायक आहात, आपलं सामर्थ्य काय आणि माझ्या सामान्य स्त्रीचं सामर्थ्य काय आहे. त्यामुळे मी एक ग्राम्य स्त्री आहे, मी एक सामान्य स्त्री आहे आणि त्यामुळे आपल्याला जी रुची असेल ते आपण करावं, पण त्याकरता मी लायक नाही एवढं मात्र मी आपल्याला सांगते. तेव्हा भगवंतांनी तिला सांगितलं की हे आदिती, तुझ्या अंतःकरणातला भाव बघून मी तुला एक रहस्य सांगतो. म्हणाले की तू एक गोपनीय गोष्ट आहे की ज्याचं अंतःकरण रागद्वेषांनी मुक्त असतं, जे कधीही दुसऱ्यांचे दोष पाहत नाहीत, जो दंभापासून दूर असतो, असा शरणागत भक्त मला सहज धारण करू शकतो. मी कितीही श्रेष्ठ असो, मी कितीही समर्थ असो, माझं जे सामर्थ्य आहे ते तुझ्या दृष्टीने कितीही अलौकिक असो, पण हा लौकिक सामान्य मनुष्य मला धारण करू शकतो या त्याच्या गुणांच्यामुळे, जो दुसऱ्याला पीडा देत नाही, जो भगवान शिवांच्या भजनात नित्य रंगलेला असतो. आपण बघा नारद पुराणाचं हे वैशिष्ट्य आहे, पुराण विष्णू पुराण आहे पण भगवान शिवाची स्तुती करा हे पुन्हा पुन्हा ह्या पुराणामध्ये सांगितलंय. जो म्हणाले नित्य आनंदाने माझ्या कथा ऐकतो त्याच्या हृदयात म्हणाले मी सदैव असतो. म्हणाले देवी, जी स्त्री पतिव्रता असते जी तिच्या ठिकाणी मी नेहमीच उभा असतो, जो माता पित्यांचा सेवक आहे त्यांच्या हृदयात मी असतो, जो गुरुभक्त आहे त्याच्या ठिकाणी मी असतो, जो अतिथींचा प्रेमी आहे, जो ब्राह्मणांचा हितकारी आहे तोच मला धारण करू शकतो. आणि त्यामुळे म्हणाले जो पुण्यतीर्थांचं, हे या ग्रंथाचं आणखीन एक वैशिष्ट्य या पुराणाचं, की तीर्थक्षेत्रांचा महिमा यांनी खूप गायला आहे. आणि म्हणून म्हणाले हे देवमाता आदिती, तुझ्या ठिकाणी म्हणाले मी नक्कीच धारण होईन, मी तुझ्या ठिकाणी जन्मास येईन. आणि असं सांगून त्या ठिकाणी ते निघालेले आहेत.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। मुंबईचा लक्ष्मण कोळी या नावाचा स्वामींचा परमभक्त होता। त्याचा गलबताचा व्यापार होता। सगळं आयुष्य तो समुद्रातच घालवायचा। वेळ मिळेल तेव्हा तो अक्कलकोटला जायचा आणि स्वामींचं दर्शन घेऊन त्यांची मनपूर्वक सेवा करायचा। श्री स्वामी समर्थ परब्रह्माचे मूर्त रूप आहेत हे कोळ्याला अनुभवाने ठाऊक झालं होतं। कधी कधी जहाज भर समुद्रात असताना प्रचंड वादळ येत, जहाज गरागरा फिरायला लागायचं। अशा वेळी लक्ष्मण कोळी स्वामींचं स्मरण करायचा, त्यांना प्राणपणाने हाक मारायचा। त्याचा अनुभव असा असायचा की वादळ थांबायचं आणि स्वामी त्याची सुटका करायचे। कधी कधी स्वामींच्या स्मरणात दंग होऊन लक्ष्मण कोळी समुद्रातून प्रवास करत असताना स्वामी जहाजावर बसलेले तो पाहायचा। त्याला अशा क्षणी परमानंद व्हायचा। स्वामी आपल्या अवतीभवती आहेत हा दिलासा त्या कोळ्याला होता। एकदा काय झालं तर भर समुद्रात एका भोवऱ्यात जहाज सापडलं आणि ते खोल खोल बुडायला लागलं। लक्ष्मण कोळी आता मात्र घाबरला। जहाजावरचे इतर खलाशी देखील खूप घाबरले। तेव्हा लक्ष्मण कोळ्याने जीवाच्या आकांताने स्वामींना हाक मारली, अक्कलकोटी निवासिनी आई धाव, तुझं हे लेकरू मरणाच्या दरवाजापर्यंत येऊन पोहोचलं आहे, हे जहाज पूर्ण बुडालं आहे। कोळ्याचे ते आर्त स्वर स्वामींच्या कानावर आले। तेव्हा स्वामी चोळाप्पाच्या घरी पलंगावर बसले होते। स्वामींनी आपला आजानुबाहू खाली केला, जोर देऊन काहीतरी उचलल्यासारखं केलं। तोंडाने, लक्ष्मणा काळजी करू नकोस, भोवरा खूप खोल आहे, तुझ्या नाकातोंडात पाणी गेलेलं आहे, असं काहीतरी बोलू लागले। सेवेकऱ्यांना तर काहीच कळेना। इतक्यात स्वामींनी आपला हात वर घेताना म्हटलं, लक्ष्मणा सुटलास बाबा। या क्षणी स्वामींचे हात भिजलेले आहेत आणि पाणी निथळत आहे हे सेवेकऱ्यांच्या लक्षात आलं। हा काय चमत्कार आहे हे चोळाप्पाला सुद्धा कळलं नाही। चोळाप्पाने पाणी चाखून पाहिलं तर ते खारट लागलं। चोळाप्पाने न राहून स्वामींना विचारलं, स्वामी हे खारट पाणी कुठून तुमच्या हाताला लागलं? स्वामी चोळाप्पाला म्हणाले, अरे लक्ष्मणाचा जहाज भोवऱ्यात सापडलं होतं, ते उचललं आणि किनाऱ्यापाशी आणून ठेवलं। खरं तर कुणालाच स्वामींच्या बोलण्याचा उलगडा होत नव्हता, परंतु जीव वाचलेला लक्ष्मण कोळी 2 दिवसात स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला आला तेव्हा स्वामींच्या चमत्काराचा उलगडा सर्वांना झाला। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला एक सत्य सांगतो की नाम घेताना तुम्हाला स्वामींचं अस्तित्व खरं तर जाणवलं पाहिजे, तरच नाम रंगलं आहे ह्याची खूण पटेल। स्वामी अस्तित्व जर जाणवलं नाही तर मन देहातच रममाण आहे हे तुम्ही ध्यानात घेऊन देहविचार प्रथम निपटून टाकायला हवा, नाहीतर त्या नामस्मरणाला काहीही अर्थ राहणार नाही। नामातच स्वतःला विसरणं हे खरं नामस्मरण होय।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. श्रोतेहो आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे दत्तप्रसाद रानडे यांचा.

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपाल